श्रोते हो, आताच आपण अजित कडकडे आणि साथीदारांच्या सुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं नंदू हुन, माफ करा, विलास पाटील यांनी.

श्रोते हा आताच आपण महेंद्र कपूर आणि साथीदारांच्या सुरात ग दि माडगुळकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. या भक्तिगीतासोबतच आजच्या भक्ती संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. नमस्कार. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया आज प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळी ठीक 11 मन की बात या कार्यक्रमांतर्गत माननीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 8 मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. श्रोत्या, सकाळी ठीक 6:40 विचारपुष्पांतर्गत जागतिक पर्यटन दिनानिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचा, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी ठीक 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. श्रोते हो, सकाळी ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी ठीक 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सहक्षेपित होईल. सादर करते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. श्रोतेहो, सकाळी ठीक 10 लोकजागर या कार्यक्रमात स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा या विषयावर IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेह, सकाळी ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम प्रसारित होईल. तर सकाळी ठीक मन की बात हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नंतर लगेचच मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दुपारी ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण समन्वित कार्यक्रम कीर्तन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. श्रोतेहो, रात्री ठीक 10 जपान येथे आयोजित 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आपण घेऊ शकाल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्याव्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते आज प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. आता जाणून घेऊयात उद्या प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. सकाळी ठीक 6:05 आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाच्या सुरुवातीला भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकता येईल. तर 6:40 विचारपुष्पांतर्गत समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे, वाचकस्वर बाबासाहेब खराडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 6:55 दिनविशेष आणि सुविचार

0: शकाल. तर सकाळी 1:25 दिलखुलास अपराजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 8:40 हिंदी गझल ऐकता येईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी डॉक्टर अलकनंदा तुळजापूरकर अमरावती यांची अवंती मोरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग एक ऐकू शकाल. सादर करते भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर 11:00 गीतगुंजन अंतर्गत नयतराने ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. तर सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझं शिवार अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 10:00 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा घेऊ शकाल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते 28 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे ठळक कार्यक्रम. सकाळचे 6:40 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा होतो जागतिक पर्यटन दिन. भारतात प्राचीन काळापासून देशाटनाची परंपरा दिसते. रामायण महाभारत यासारख्या महाकाव्यात, जैन बुद्ध यांच्या धर्मग्रंथात, वारकरी संतांच्या रचनेत देशाटनाचे उल्लेख आढळतात. मेघदूतासारखं जगप्रसिद्ध खंडकाव्य शापित यक्षाच्या प्रवासामुळेच निर्माण झालं. जसा जसा काळ बदलत गेला तसतसे पर्यटनाचे उद्देशही बदलत गेले. पूर्वी प्रवास धार्मिक वृत्तीतून घडे, त्याला तीर्थाटन असं संबोधलं गेलं. पुढं विद्यार्जनासाठी, व्यापार व्यवसायासाठी, कधी दुष्काळामुळं पर्यटन घडू लागलं. विविध देशांचा, त्यांच्या संस्कृतीचा, जीवनमानाचा परिचय, व्यवहार ज्ञान, जीवन जगण्याची समृद्ध यशस्वी कला शास्त्र समजू लागलं. मानवाचं व्यक्तिमत्व प्रसन्न बोलकं आणि संपन्न झालं. विद्वानांशी मैत्री होते म्हणूनच केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार. हे आद्य कवी मोरोपंतांचे शब्द यथार्थ वाटतात. पूर्वी राजेशाही काळातही देशी विदेशीचे पण मोजकेच पर्यटक व्यापारी येत, दरबारातल्या चर्चेत आपली बौद्धिक चमक दाखवत. तसंच वेगवेगळ्या ध्येयांनी केलेलं पर्यटन आपलं अनुभव विश्व समृद्ध करतं, विचारांच्या कक्षा रुंदावतं. जितकं फिरावं तितकं वसुधैव कुटुंबकम वाटतं. पर्यटन व्यक्तिसापेक्ष आहे, त्याला नाही वयाचं बंधन ना शिक्षणाचं. हो, पण आर्थिक बाजूही तितकीच महत्वाची. साधू चलता भला पाणी बेहता भला या उक्तीप्रमाणे पाणी वाहत राहिलं की जसं स्वच्छ ताजं पिण्याजोगं राहतं, तसंच माणसानंही प्रवाही राहणं गरजेचं. त्यामुळंच तर त्याची आध्यात्मिक उन्नती, मानसिक विकास होईल. जीवन म्हणजेही एक प्रवासच आहे. प्रवास करणं ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे. त्यामुळं माणूस एका जागी बसूच शकत नाही. गतिमानता मानवाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. एकाच ठिकाणी राहिल्यामुळं कंटाळलेल्या मानवाला प्रवासासारखं साधन उत्साहवर्धक ठरतं. प्रवास करण्याच्या पूर्वापार अशा दुर्दम्य इच्छाशक्तीमुळं मानवानं आपल्या बुद्धिचातुर्यानं निसर्गाशी नातं जोडलं आणि ऋतूंशी, पर्वतांशी, नद्यांशी, समुद्राच्या भरती ओहोटीशी, गगनीच्या ग्रह नक्षत्र ताऱ्यांशी ओळख वाढवत प्रवाही राहिला. लहान मोठ्या वाहनांची निर्मिती करत गेला. स्वतःच पर्यटन सुखकर करत गेला. प्रगतीच्या अशा वेगवान टप्प्यावर येऊन ठेपलाय की प्रवासासाठी त्याला अंतराळाचीही गरज भासू लागलीये. कोण जाणे पुढच्या काही काळात आकाशगंगेतल्या काही ग्रहांवर नुसती मानवी वस्तीच होणार नाही, तर सहज सरळ ये जा सुरू झाली तर अचंब्यात नको पडायला. रामदेव नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत समाज प्रबोधनासाठी उत्तर भारतात भ्रमण करते झाले. आजही उत्तर भारतातल्या प्रत्येक राज्यात महाराष्ट्रातला हा संत दोहे या स्वरूपात भक्तिभावाने भजला जातो.

0: पर्यटनासाठी समृद्ध असे नैतिक अधिष्ठान महत्त्वाचे असे नामदेव महाराजांनी नमूद करून ठेवले.
1: श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प अंतर्गत जागतिक पर्यटन दिनानिमित्त चिंतन ऐकलेत. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचा, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आता ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
2: जेव्हा हार्ट अटॅक येतो समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते अचानक दम लागला अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये अशा केसेसला एक तर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का, ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात. जर ते असली तर ती त्याला इमिजिएटली देऊ शकतात जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाही. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर त्यांनी बोलत नाही आहेत. कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे. जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 नंबरची सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये. तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो 108 ला नंबर केला तर इमिजिएटली 5-10 मिनिटात कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्स मध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
1: बरं आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते त्या दृष्टीनं काही उपचार असतात.
2: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर ईसीजी काढतात. दुसरं काही ब्लड टेस्ट करतात त्याला रिपोर्ट यायला 1-2 तास लागतात. नुसते ईसीजी वर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजिओग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगण्यात जातं की बाबा असं असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो. त्याला आपण एंजिओप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजिओप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा तर तिथे आपण एक इंजेक्शन येतो किंवा आपण थ्रोम्बोलिकिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना. तसंकडे हॉस्पिटलला अवेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर 1-1.5 तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. त्या इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर. इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याचा विरघळते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसा सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग 1-2 दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
1: आणि बायपास ही अगदी
2: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजिओप्लास्टी करू शकत नाही खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजिओप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला.
1: अच्छा.
2: बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारं रक्त पातळ करायची औषधे चालू असतात. पेशंट थोडा बॅड असतो तो 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
1: तर श्रोते हो हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्या वेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो, त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं, हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण, निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उपलब्धता आणि व्यावसायिक नेमकेपणाची. अशा वेळी स्थानिकांनी अधिक जागरूकपणे जर या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा अधिक फायदा ठरतो. याशिवाय पर्यटक हे अतिशय सढळ हातानं खरेदी करताना दिसतात, ती त्यांची पसंती असते. अशा वेळी वेगवेगळ्या हस्तव्यवसायांना, गृहोद्योगांना, स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशा वेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉइंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा

0: डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती स्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्या निमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो आताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष.

श्रुतीहाच्या दिवशी सन 1777 मध्ये लॅकेस्टर शहर फक्त एका दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनलं होतं. सन 1821 मध्ये मेक्सिकोला स्पेन पासून आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं. सन 1825 मध्ये द स्कॉटकन अँड डॉलिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक आजच्याच दिवशी सुरू केली होती. सन 1908 मध्ये फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन आजच्याच दिवशी सुरू झाले. 1925 मध्ये डॉक्टर केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची आजच्याच दिवशी स्थापना केली. सन 1958 मध्ये मिहिर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनलेत. सन 1961 मध्ये सिएरा लियोनचा संयुक्त राष्ट्रात आजच्याच दिवशी प्रवेश झाला. सन 1980 मध्ये आजच्याच दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. सन 1722 मध्ये अमेरिकन क्रांतिकारी सॅम्पल ॲडम्स यांचा जन्म झाला. 1907 मध्ये भारतीय क्रांतिकारी भगतसिंग यांचा जन्म झाला. सन 1907 मध्ये संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म झाला. सन 1933 मध्ये चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म झाला. सन 1953 मध्ये भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म झाला. सन 1962 मध्ये न्यूझीलंडचा क्रिकेट डेव्हिगन लार्सन यांचा जन्म झाला. 1974 मध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्मानी यांचा जन्म झाला. सन 1981 मध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म झाला. 1981 मध्ये न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रँडन मॅककलम यांचा जन्म झाला. 1946 मध्ये भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचा जन्म झाला. भारतीय दिग्दर्शक पटकथा लेखक आणि निर्माते पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यश चोप्रा यांचा जन्म झाला. सन 1917 मध्ये फ्रेंच चित्रकार ए दगा दिगस यांचं निधन झालं. 1929 मध्ये लेखक आणि पत्रकार शी म परांजपे यांचं निधन झालं. 1972 मध्ये भारतीय गणिततज्ञ एस आर रंगनाथन यांचं निधन झालं. 1975 मध्ये रसायनशास्त्रज्ञ तिरुवेकर राजेंद्र शेदात्री यांचं निधन झालं. 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचं निधन झालं. 1996 मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लार यांचं निधन झालं. 2004 मध्ये शास्त्रीय गायिका शोभा गुरटू यांचं निधन झालं. 2008 मध्ये पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचं निधन झालं.

2012 मध्ये भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक संजय सुरकर यांचं निधन झालं. सुविचार, जसा केलेला बाण परत येत नाही तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

0: चमचमी चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत आमचा पत्ता
2: आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती
3: आजच संपर्क करा

0: जीवनाची गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: चला भक्तीच्या अमृतधारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव। कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले। या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
2: आई मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
4: आज HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या।
3: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
3: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
4: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून

हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
2: गुनगुना रहे है भंवर, खिल रही है कली कली
3: कली कली
2: कली कली.
4: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन. 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
5: तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी. अगं अक्के, काय सांगत होतीस ग तू?
6: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
5: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
6: पाणी उकळून शांत यावं.
5: काय पण तुझं शांतपण, मी काय दुखणे करी हाय का भाटीन?
6: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
5: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
6: रिडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
5: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
7: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांचे किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: मजा आहे रे.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ईसीआय नेट हे मोबाईल ॲप डाउनलोड करा.
3: आकाशवाणी पुणे, सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबर पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्ण पदक. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नाशिक विभागात 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागात 74, अमरावती विभागात 56 आणि नागपूर विभागातल्या 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS आधारित माहिती संकलन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या असून यामध्ये जमीन महसुलात सूट देणं, पीक कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूया असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या मदती केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल नांदेड इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेत पिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
4: प्रत्यक्ष पाहणीनुसार जे काही रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याची अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्या प्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
3: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवार असूनही सुरू राहणार आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री सौरघर योजनेविषयीची माहिती.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गुजरात मधील मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण राबवलं होतं. असं धोरण करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरलं. गुजरात मध्ये राबवलेल्या धोरणातूनच देशाच्या सौर ऊर्जा क्रांतीचा पाया रचला गेला. आज सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ग्रीड पुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 2024 मध्ये 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीसह PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांपर्यंत 14.8 गिगावॉट क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवळपास 19 लाख घरांचं वीज बिल शून्य झालं आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता 2014 मध्ये केवळ 2.8 गिगावॉट होती. जुलै 2026 पर्यंत ती 165 गिगावॉट झाली. PM कुसुम योजनेद्वारे शेतकरी सौर कृषी पंप वापरत असून त्यांच्या पैशांची बचत होत आहे. देशात झालेल्या सौर क्रांतीनं स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबी भविष्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर पुणे.
0: मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काल संपली. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल 34 तास 52 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी पुण्यात विसर्जन मिरवणूक 33 तास चालली होती. दरम्यान पुण्यात सुमारे 5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदात किंवा लोखंडी टाक्यांमध्ये झालं आहे, तर मूर्ती संकलन केंद्रावर 1,73,229 मूर्ती जमा झाल्या आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आवाजात पार पडल्याचं COEP तंत्रशास्त्र विद्यापीठानं केलेल्या पाहणीत आढळून आलं. दरम्यान राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 1 ऑक्टोबर पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार तसंच बस स्थानकांवर सुरू आहे. ST महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक तसंच महिला प्रवाशांना सवलत देण्यात येते. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावं यासाठीच राज्यासह देशभरात परदेशात 99 नांदी संमेलनं आयोजित केली जात आहेत, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित 5व्या नांदी संमेलनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्ण पदक पटकावलं. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 30 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प आहे.

हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबर पासून NCMC कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FMN 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोत्या, सकाळचे 7:20 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रूनं जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावे त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
3: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।
0: श्रोते हो आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास।

अभिमान एकशे 1.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आणि आपली मराठी हा कार प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत अभिजात मराठी, आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी,

0: Rocky.
1: Hockey, Maraki.
0: Hockey, Ja, Maraki.
1: Hockey, Maraki.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, मानवी जीवनाला वेग देणारं चाक आज आपलं जीवन व्यापून उरलं आहे. अशा अनेक चाकांना एकमेकात अडकवून पोटात सामावून घेणारं यंत्र आजच्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग झालं आहे. एकाने घडवलेल्या यंत्राचं अंतरंग इतरांनी जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज ठरली आहे. यासाठी मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था जी काम करते त्या संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश या ज्ञानकोशाची निर्मिती केली आहे. त्याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहे. पत्के सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश हा प्रकल्प नेमका काय आहे याविषयी सांगा.
3: खर तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या प्रास्ताविकामध्येच दिलेलं आहे. आज आपण जे काही जगतो आहोत ते यंत्राच्या बरोबरीने जगतो. आपलं एकही क्षण असा जात नाही की आपल्या बरोबर यंत्र नाहीये. पेनानी आपण लिहितो ते पेन सुद्धा यंत्र आहे. चाकाचा शोध लागला हे सुद्धा यंत्रच आहे, चाक. आणि त्या चाकापासून आज आपण यंत्र मानवापर्यंत रोबोट्स पर्यंत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टींचा ज्ञान, त्या गोष्टींची सगळी माहिती ही मराठी भाषेमध्ये अद्ययावत स्वरूपामध्ये असावी याच्यासाठी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश हा तयार केलेला आहे आणि 2003 साली हा प्रकाशित झालेला आहे.
2: सर, हा जो ज्ञानकोश तयार केला याच्यासाठी आपण कुठल्या विशेष तंत्रज्ञ व्यक्तीची मदत घेतली होती का आणि किती वर्ष परिश्रम त्यासाठी करावा लागला? कारण औद्योगिक

0: क्रांती नंतर हा कालावधी खूपच म्हणजे मोठा पुढे झाला आणि अतिशय वेगामध्ये प्रगती झाली, विशेषतः यंत्र क्षेत्रामध्ये.
1: हो, हो, हो. ठाण्यामधले एक शंकर गोपाळ भिडे नावाचे गृहस्थ होते की जे अतिशय ज्याला आपण यंत्र हे त्यांच्या जगण्याचा एक भाग होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते फक्त यंत्रांचाच विचार करायचे. ते स्वतः अतिशय महत्वाच्या मोठमोठ्या ज्याला आपण यंत्रोपकरण तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करत होते. IIT मध्ये ते स्वतः काम करत होते आणि मैसूर किर्लोस्कर जे कर्नाटकामध्ये मैसूरला आहे तिथे ते काम करत होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मराठीमध्ये यंत्राविषयी फारसं लिहिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 30 वर्ष म्हणजे 3 दशक या विषयाचा ध्यास घेतलेला होता. आणि 1972 पासून ते 2002-03 पर्यंत ते सगळं काम करत होते. 30 वर्ष त्यांनी हे काम केलं आणि ते काम राज्य मराठी विकास संस्थेने मूर्त स्वरूपामध्ये वाचकांसमोर आणून ठेवलं.
0: सर, हे खूप भगीरथ प्रयत्न होते आणि एवढा मोठा कालखंड आणि त्याचा अभ्यास करणं हे खरोखर कठीण होतं. आता कारखानदारी, यंत्रसामग्री, अभियांत्रिकी हे सगळे विषय त्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशात आलेले आहेत, तर हे विषय मराठीत आणताना कोणत्या मुख्य अडचणी आल्या? कारण यांना पर्यायी शब्द मुळात देणं कठीण होतं.
1: आणि मुख्य अडचणी म्हणजे मराठीमध्ये या विषयासंदर्भात फारसं लिहिलंच गेलेलं नव्हतं. विश्वकोशामध्ये ज्या काही थोड्याफार नोंदी होत्या त्या नोंदी होत्या, पण भाषा संचालनालयानी जे केलेले परिभाषा कोश आहेत त्या परिभाषा कोशामध्ये जी परिभाषा निर्माण झालेली होती ती परिभाषा आणि विश्वकोशातली काही परिभाषा असं हे घेऊन भिडेंनी त्याचा उपयोग त्यांच्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशामध्ये केला. परंतु अनेक वेळेला अनेक यंत्रांच्या भागांना स्वतंत्रपणे शब्दांची निर्मिती मराठीमध्ये झालेली नव्हती, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी संस्कृत भाषेचा सुद्धा आधार घेऊन नवीन शब्द, नवीन संज्ञा संकल्पना तयार केलेल्या आहेत. आणि अवघड असं होतं की एखादा विषय ज्याची सुरुवातच एखाद्या भाषेत झालेली नाही तर ती भाषेतनं सुरुवात करणं आणि तो संपूर्ण विषय अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वाचकांसमोर विद्यार्थ्यांसमोर ठेवणं हे खूप अवघड आणि जटिल काम होतं. आणि आता यंत्र म्हणल्यानंतर केवळ यंत्राची माहिती द्यायची नाहीये, ते यंत्र कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, त्याच्यासाठी कुठले त्याचे पार्ट्स असतात. आता पार्ट्स सुद्धा आपण अत्यंत ओघानी हे बोलून जातो, पण त्याचे वेगवेगळे अवयव कुठले असतात, त्याला काय म्हणलं जातं, त्याची काम करण्याची पद्धत कशी असते. आता संगणक आपण म्हणतो, पण संगणकांनी युक्त अशी अनेक वेगवेगळी मशीन्स आहेत की जी यंत्र आहेत त्याला काय म्हणलं जातं, त्याचं काम कसं होतं, या सगळ्याची माहिती या भिडेंनी स्वतः जमवली घेतली. आणि मला सांगायला हे विशेष आनंद होतो की हा यंत्रालयाचा ज्ञानकोश हा केवळ मराठीतला नाही तर संपूर्ण भारतीय भाषांमधला पहिला प्रयत्न आहे की जो ज्याला आपण स्थानिक भाषा म्हणतो त्या स्थानिक भाषेमध्ये झालेलं पहिलं काम आहे भारतीय भाषांमधलं.
0: सर, खरोखर आहे, कारण की मुळातच चाकाचा शोध लागल्यानंतर ती औद्योगिक क्रांती युरोपामध्ये झाली, तर त्यामुळे काय झालं की सगळे शब्द हे युरोपियन भाषांमध्ये किंवा इंग्रजीतच आले. आता इंग्रजीतील हे तांत्रिक शब्द मराठीमध्ये आणताना, पर्यायी परिभाषिक शब्द देताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली असेल, तर ती नेमकी कशी घेतली गेली किंवा कोणती काळजी घेतली गेली?
1: नाही, मी स्वतः भिडेंच्या बरोबर काही दिवस काम केलं, जवळपास 2-3 वर्ष काम केलं, पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट, जसा तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात की भगीरथ प्रयत्न, तो अक्षरशः भगीरथ प्रयत्न होता. त्यांनी त्यांच्या कामाच्या अनुभवांमध्ये आलेली वेगवेगळ्या पद्धतीची माहितीपत्रक किंवा काही यंत्रांचे असलेले फोटोज किंवा छायाचित्र ही सगळी जपून ठेवलेली होती. आणि त्यांनी, मी मगाशी म्हणूनच म्हणालो की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त यंत्रांचाच विचार करत असल्यामुळे सातत्याने त्यांच्या डोक्यात तोच विषय होता आणि सतत ते याला पर्यायी

0: शब्द काय मिळेल, काय करता येऊ शकेल, याची योजना त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असायची आणि त्याच्यामुळे ते लिहून ठेवायचे. आणि ते लिहून ठेवत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला हा त्या विद्यार्थ्याला समजेल ना, कळेल ना, रुचेल ना, आणि त्याच्यातनं त्या यंत्राच्या त्या विशिष्ट भागाचं वर्णन नीटपणे होईल ना याची काळजी सातत्याने ते घेत होते. आणि हा फार महत्वाचा 30 वर्ष एखाद्या माणसाने हे काम करणं आणि युनेस्को सारख्या एका संस्थेनी आणि US काँग्रेस म्हणजे ज्याला अमेरिकन काँग्रेस लायब्ररी म्हणतो त्या लायब्ररीच्या ग्रंथपालांनी आणि तिथल्या लोकांनी सुद्धा शंकर गोपाळ भिडे यांना या कामासाठी म्हणून नावाजलं. मूलभूत काम म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार केला, ही फार महत्वाची गोष्ट.
1: हो, मराठी लोकांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या क्षेत्रातही आपला मराठी माणूस पुढे आहे. सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश आणि त्यातले जे शब्द आहे, तर हा फक्त कारखान्यातल्या तंत्रज्ञांसाठी उपयुक्त ठरतोय की सर्वसामान्य विद्यार्थी आणि

0: काळजी सातत्याने ते घेत होते आणि हा फार महत्त्वाचा 30 वर्ष एखाद्या माणसाने काम करणं आणि युनेस्को सारख्या एका संस्थेनी आणि US काँग्रेस म्हणजे ज्याला अमेरिकन काँग्रेस लायब्ररी म्हणतो त्या लायब्ररीच्या ग्रंथपालांनी आणि तिथल्या लोकांनी सुद्धा शंकर गोपाळ भिडे यांना या कामासाठी म्हणून नावाजलं, मूलभूत काम म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार केला, ही फार महत्वाची गोष्ट.
1: हो, मराठी लोकांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या क्षेत्रातही आपला मराठी माणूस पुढे आहे. सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश आणि त्यातले जे शब्द आहे तर हा फक्त कारखान्यातल्या तंत्रज्ञांसाठी उपयुक्त ठरतोय की सर्वसामान्य विद्यार्थी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या सगळ्या वाचकांना सुद्धा तितकाच उपयुक्त ठरतोय?
0: नाही, या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे निश्चितपणे. या काही आता ज्ञानकोश हा काही विशिष्ट विषयाच्या संदर्भातला आहे, हा यंत्रालयाच्या संदर्भातला आहे, तर निश्चितपणे हा त्या विषयामध्ये रुची असणाऱ्या आवड असणाऱ्या माणसांना अधिक भावेल, कारण त्यांना तो विषय साधारणपणे त्याची पूर्वकल्पना असते, त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांना माहिती असतो, त्याच्यामुळे त्यांना ते लगेच लक्षात येईल. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा केवळ त्यांच्या पुरता आहे. हा सर्वसामान्य विद्यार्थी म्हणजे आता उदाहरणार्थ ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी, आमच्या डोळ्यासमोर हा याची भाषा निवडताना ITI मधला विद्यार्थी हाच मुख्य वाचक होता आणि तो विद्यार्थी त्याच्यानंतर सर्वसामान्य ज्याला यंत्रसामग्री वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विज्ञान याच्यामध्ये आवड आहे असा वाचक सुद्धा आमच्या डोळ्यासमोर होताच, त्याच्यामुळे भाषा ही त्याच पद्धतीने सर्वसामान्य वाचकाला कळेल, रुचेल, रंजक वाटेल अशाच पद्धतीने त्या भाषेचा विचार शंकर गोपाळ भिडे यांनी केलेला आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेने आतापर्यंत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश निर्माण केलाय, वस्त्र निर्मिती माहिती कोश निर्माण केलाय, मग ह्या सगळ्या शब्दकोशांमध्ये ह्या यंत्रालयाचा ज्ञानकोश याचं वेगळेपण आपण काय सांगाल?
0: वेगळेपण म्हणजे मुळामध्ये मी मगाशी म्हणालो तसं की आज एकही क्षण असा नाहीये की आपण यंत्रांपासून आजूबाजूला, त्याच्यामुळे प्रत्येक यंत्राची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीचं ज्ञान, त्याची माहिती ही मराठीमधनं उपलब्ध होणं, शिवाय आधुनिक भारतामध्ये यंत्रांची निर्मिती कशी कधीपासून सुरू झाली, मराठी कोणकोण असे उद्योजक आहेत की ज्यांनी मराठी उद्योजकांनी बरंच काम या यंत्रोपकरणामध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर या सगळ्याची माहिती या कोशामधनं निश्चितपणे मिळते आणि ती नुसती मिळते नाही, त्याच्या संदर्भासहित आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा कोश अत्यंत महत्वाचा, केवळ हाच कोश असा नाही, जे कोश म्हणजे आपण आता ज्ञानकोश म्हणतो माहिती कोश म्हणतो हे त्या त्या विषयांच्या संदर्भातली माहिती किंवा ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करत असतात. आणि एक कोशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, कुठलेही कोश जगातले हे अद्ययावत किंवा परिपूर्ण नसतात, ते प्रत्येक वेळेला काळानुसार बदलत जावे लागतात, त्याच्यामध्ये सुधारणा करत जावी लागते,
1: अद्ययावत
0: करावे लागतात,
1: कारण नवीन शब्द येत असतात.
0: बरोबर. आणि ते अद्ययावत तुम्ही कधी कराल? आधीची माहिती, आधीचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं तर तुम्ही ती अद्ययावत करता, आणि ते ज्ञान अद्ययावत करण्याचा एक प्रयत्न हा या सगळ्या कोशाच्या निर्मितीमधनं राज्य मराठी विकास संस्था करत असते.
1: सर, आजच्या या डिजिटल युगात आणि AI पण काळामध्ये यंत्रालयाचा ज्ञानकोश ऑनलाईन किंवा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा काही विचार आहे का, जेणेकरून तो सगळ्यांना उपयुक्त होईल?
0: आता सगळ्यांना उपलब्ध आहेच आहे, परंतु तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे, आम्ही हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे, आणि कारण जवळपास 1200 पानांचा हा कोश आहे, तो 1200 पानांचा कोश आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून प्रसिद्ध केलेला आहेच, पण तो राज्य मराठी विकास संस्थेचं संकेतस्थळ जे आहे rmus-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आम्ही ती निश्चितपणे तो कोश उपलब्ध करून देऊ, आणि आमची बहुतेक सगळी प्रकाशनं तिथं आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेतच, त्याचबरोबर हाही आम्ही ज्ञानकोश तिथं उपलब्ध निश्चितपणे करून देऊ.
1: नक्कीच सर, आपल्या श्रोत्यांना या यंत्रालयाच्या ज्ञानकोशाचा उपयोग होईल, कारण

0: असल्या त्यांना जर साईटवर तो उपलब्ध झाल्यावर बघता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही, कारण आपला जो हेतू आहे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा तो यातून नक्कीच साध्य होईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला यंत्रालयाचा ज्ञानकोश याविषयी खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा, यासाठी आम्ही ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलाय, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी, आपली.

0: Aki. Aki Marathi. Aki Ja Marathi. Aki Marathi. श्रोतेहो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

0: श्रोतेहो आताच आपण मिलिंद इंगळे यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात सुमित्रा यांची शब्दरचना आपण ऐकलीत.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
3: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो आताच आपण अरुंधाते यांच्या सुरात शांता शेळके यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. या गीतासोबतच सुगम संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रवास.

8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुवनंतपुरममध्ये. आता सविस्तर बातम्या. युद्ध संघर्षामुळे जागतिक सुरक्षा अस्थिर होत असून प्रगतीला धोका निर्माण होत आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचं, तणाव कमी करण्याचं, नागरिकांचं संरक्षण सुनिश्चित करण्याचं आणि युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापाराचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असून हा संघर्ष थांबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. व्यापारी जहाजं आणि खलाशांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. विकसनशील देशांच्या अन्न, इंधन, खतं आणि वित्त यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला. देशांना त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. न्यूयॉर्क इथं काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूने रशिया असून स्थायी जागेसाठी भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीला रशियाचा पाठिंबा आहे असंही लावरोव म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य आहेत, ज्यात नकाराधिकार असलेले चीन, फ्रान्स, रशिया, युके आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन एआर वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केलं जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या एसआयआरचा म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणाचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचा पुनरुच्चार निवडणूक आयोगानं केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाच्या माध्यम विभागाचे महासंचालक आशिष गोयल यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांच्या घरी बूथस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी भेट देतील. त्यानंतर बीएलओ ही कागदपत्र ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर एसआयआर दरम्यान ज्या व्यक्तींचं नाव वगळलं गेलं आहे ते आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी

न्यायालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकत दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा दावे हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूयात असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही या वर्षीची संकल्पना आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रम

0: यांनी व्यक्त केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही या वर्षीची संकल्पना आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज एका दिवसाच्या केरळम दौऱ्यावर जात आहेत. ते आज अमृतानंदमयी मठातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी बलरामपुरम इथं भेट देतील. उपराष्ट्रपती एसयूटी अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. साबरमती रेल्वे स्थानकावर ते देशातल्या पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वेसाठी हा एक महत्वपूर्ण पर्यावरणपूरक टप्पा ठरणार आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 94व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग विद्वत्तेपासून लोकसेवेपर्यंत असं शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं शिक्षण क्षेत्र, प्रमुख आर्थिक संस्था अर्थ मंत्रालय आणि देशातील सर्वोच्च पदावरील त्यांच्या कार्यकाळातील योगदान दाखवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबर पर्यंत खुलं राहणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनानं आणि संबंधित विभागांना 24 तास सतर्क राहण्याचे आणि संवेदनशील क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात काल झालेल्या एका स्फोटात 12 जण ठार तर 35 जण जखमी झाले. तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्ताननं या वाढत्या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना जबाबदार धरला आहे. मात्र तालिबान सरकारनं अशा घटनांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. एक दिवसीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. T20 मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. तर T20 मालिकेतला पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौ इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. तजिंदर पाल सिंग तूरनं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तर सावंत बरवालनं पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकलं. तिरोत्तमा सेन, विदर्शन विनोद आणि आशी चोक्सी या त्रिकुटानं महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्य पदक जिंकलं. प्राची चौधरीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये ज्योशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिल कुमार या मिश्र दुहेरी जोडीनं कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये अभय सिंग पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तर अनाज सिंग महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानला 2-0 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत 39 पदकांसह पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी SIRचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील

0: कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. चला भक्तीच्या अमृत धारेत नाहूया. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, क्षितिजा पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माणसाला सतत नव्या वाटांकडे घेऊन जाते। नव्या ठिकाणांचा शोध घेणं, निसर्गात रमणं, वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणं आणि त्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करणं हा मानवी स्वभावाचा एक सुंदर भाग आहे। याच प्रवासाला जेव्हा आनंद, ज्ञान आणि नव्या जगाशी जोडणारा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण पर्यटन म्हणतो। एकेकाळी प्रवास म्हटलं की प्रामुख्याने एखादं तीर्थदर्शन किंवा धार्मिक स्थळांची भेट यांची ओढ असायची, पण जसजसा काळ बदलला या प्रवासाचा परीघ विस्तारत गेला। तीर्थाटनातून पर्यटनाकडे झालेला हा प्रवास केवळ ठिकाणं बदलण्याचा नव्हता, तर प्रवासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता। आज पर्यटनात एखादं स्थळ पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या स्थळाला अनुभवणंही महत्वाचं ठरतं। तिथला निसर्ग, तिथली संस्कृती, तिथली एखादी विशिष्ट चव, स्थानिक माणसांशी झालेली एखादी सहज भेट, त्यांची जीवनशैली, या सगळ्यातून प्रवासाला एक वेगळाच अर्थ मिळतो। म्हणूनच प्रवास संपल्यानंतर सोबत राहतात अनेक अनमोल क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या सुंदर आठवणी। श्रोते हो, पर्यटनाच्या याच बदलत्या अर्थाचा तीर्थाटनापासून अनुभव समृद्ध पर्यटनापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेऊया पर्यटन संचालक तेजश्री भावे यांच्याकडून।
1: नमस्कार। पर्यटन क्षेत्रात काही वर्ष काम करताना मला असं जाणवलं की पर्यटनाचं स्वरूप हे गेल्या काही वर्षात खूपच बदलत चाललंय। कारण पूर्वी प्रवास करणं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेणं किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देणं इतकंच मर्यादित असायचं। पण आज मात्र पर्यटकाला त्याच्यासोबत साहसी खेळ हवेत, किंवा त्याला ट्रेकिंग आणि भटकंती करायची आहे, किंवा निसर्ग आणि तिथली स्थानिक संस्कृती बघायची आहे, विविध पदार्थांची असल चव चाखायची आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे अनुभव घ्यायचे। आणि हा जो बदल आहे तो लोकल टू ग्लोबल असाच झालेला दिसतोय। म्हणजे कोकणचा समुद्र, विदर्भातलं वन्यजीवन, महाराष्ट्रातले गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांपासून ते काश्मीर, राजस्थान, केरळ, ईशान्य भारतापर्यंत, आणि आता स्वित्झर्लंड, दुबई किंवा जपान आणि युरोप सारखे परदेशातील ठिकाणंही आज सहज आपल्या पर्यटनाच्या कक्षेत आलेली दिसतात। निश्चितच ह्याच्यामागे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण की कनेक्टिव्हिटी आहे, ऑनलाईन बुकिंग्स, मॅप्स किंवा रिव्ह्यूज, डिजिटल पेमेंट्स आणि AI या सगळ्यामुळे काय होतं की माहिती अगदी सहज उपलब्ध होते आणि आपला जो प्रवास आहे तो जास्त विश्वासार्ह होतो, सुरक्षित आणि सोयीस्कर सुद्धा होतो। अर्थात त्याच्यामुळे पर्यटकांच्या अपेक्षाही बदलल्यात। आता प्रत्येकालाच कसं होतं की आपल्या वेळ, बजेट किंवा आवडीनुसार प्रवासाचं नियोजन आणि आवश्यक सोयीसुविधा हव्यात। मात्र माझं मत असं आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी पर्यटनातला मानवी स्पर्श आहे तो नेहमीच महत्वाचा राहणार आहे। कारण शेवटी पर्यटकाच्या मनात हा एखाद्या ठिकाणाचा फोटो लक्षात राहत नाही, तर लक्षात राहतो तो तिथे मिळालेला अनुभव आहे आणि तिथल्या सुंदर आठवणी। आणि म्हणूनच मला असं वाटतं की पर्यटनाचं जे भविष्य आहे ते तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी सोबतच त्याला लाभलेला जो मानवी स्पर्श आहे त्यावर जास्त अवलंबून आहे। सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।
0: श्रोते हो, पर्यटन म्हणजे केवळ एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तिथला निसर्ग पाहणं,

0: किंवा काही काळासाठी घरापासून दूर जाणं एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप आता राहिलेलं नाहीये. बदलत्या काळाबरोबरच पर्यटन अधिक व्यापक, अनुभव केंद्री आणि माणसांना जोडणारं झालंय. निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म, साहस, आरोग्य, खाद्य संस्कृती आणि वारसा अशा अनेकविध पैलूंशी पर्यटनांची नाळ आता जोडली गेलीय. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा आणि अनुभव घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडतं, कुणाला ऐतिहासिक स्थळं आणि संस्कृती जवळून अनुभवायची असते, तर कुणाला साहस, अध्यात्म किंवा खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. माणसाच्या या विविध आवडींनुसार पर्यटनाचं स्वरूपही विस्तारत गेलं आणि पर्यटनाचे अनेक प्रकार विकसित झाले. याच पर्यटनाच्या विविध प्रकारांविषयी बोलतायत तज्ञ संयोगिता सासणे.
1: नमस्कार. पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारे, डोंगर दऱ्या आणि नवीन संस्कृतींचा अनुभव. पण आज पर्यटनाची संकल्पना केवळ फिरण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित झालेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे निसर्ग पर्यटन. डोंगर, जंगल, धबधबे, समुद्र किनारे आणि जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू तसेच स्थानिक कला, परंपरा, खाद्य संस्कृती आणि लोकजीवन जाणून घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. भारतातील अजिंठा वेरूळ लेणी, राजस्थानचे किल्ले पर्यटकांना भारताचा समृद्ध इतिहास सांगतात. आजच्या काळात साहसी पर्यटनालाही मोठी लोकप्रियता मिळत आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग यासारख्या उपक्रमांमधून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव मिळत आहे. तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे हिमालयातील ट्रेकिंग, ऋषिकेश मधील रिव्हर राफ्टिंग याला मोठी मागणी आहे. धार्मिक स्थळांना भेट देऊन श्रद्धा, अध्यात्म आणि त्या ठिकाणची धार्मिक सांस्कृतिक परंपरा अनुभवणे म्हणजे धार्मिक पर्यटन. भारतातील वाराणसी, अमृतसर, तिरुपती तसेच कोकणातील गणपतीपुळे ही देखील त्याची उदाहरणे आहेत. निसर्ग आणि जैव विविधतेचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर भर देणारे पर्यटन म्हणजे पर्यावरण पर्यटन. जंगल, वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि समुद्री परिसंस्था यांचा जबाबदारीने अनुभव घेणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण जीवन पद्धती, पारंपरिक शेतीच्या पद्धती आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी दिलेलं पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. एखाद्या ठिकाणाला भेट देऊन इतिहास, विज्ञान, कला, संस्कृती किंवा सामाजिक जीवन याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवणं म्हणजे शैक्षणिक पर्यटन. विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू, संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे आणि वारसा स्थळांना दिलेल्या भेटी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेने पर्यटन आपल्याला फक्त नवीन ठिकाणे दाखवत नाही, ते आपल्याला नवीन माणसं भेटवतं, नवीन संस्कृती समजावून देतं आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी व्यापक करतं. प्रवास संपतो पण प्रवासातून मिळालेला अनुभव आणि ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहतो.
0: श्रोतेहो, 27 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. जागतिक पर्यटन दिनाच्या इतिहासाकडे पाहिलं तर 27 सप्टेंबर 1970 हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो. याच दिवशी मेक्सिको सिटी इथे जागतिक पर्यटन संघटनेच्या म्हणजेच WTO च्या संस्थापक नियमावलीचा स्वीकार करण्यात आला. पुढे हाच दिवस जागतिक पर्यटन दिनासाठी निवडण्यात आला. 1979 मध्ये स्पेन मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या बैठकीत जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना अधिकृतपणे निश्चित करण्यात आली. त्यानंतर 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. श्रोतेहो, जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे. देशविदेशातल्या पर्यटनाचा विचार करता पर्यटनामुळे केवळ अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही, तर विविध संस्कृती, भाषा, परंपरा आणि जनमानसांना एकमेकांच्या जवळ आणण्याची संधी मिळते. केंद्रीय पातळीवर संपूर्ण देशातल्या पर्यटन विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात, तसंच विविध सुविधा सुद्धा निर्माण करून दिल्या जातात. प्रत्येक राज्याचा पर्यटन विभाग

0: त्या त्या राज्याच्या पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. एकूणच पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये शासनाचंही योगदान तितकंच महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्याच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास मारुती पानसरे.
1: नमस्कार. महाराष्ट्र हे निसर्ग, गड किल्ले, समुद्र किनारे, वनसंपदा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि समृद्ध लोक परंपरांनी नटलेले राज्य आहे. या वैविध्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटन केंद्र बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 मधील पर्यटन विभागाचा व्यापक आराखडा लक्षात घेता आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक पर्यटन, खाजगी गुंतवणूक आणि जागतिक ब्रँडिंग या 5 विषयांवर भर देण्यात आलेला आहे. जगातील 8 प्रमुख पर्यटन थीम आणि 100 उपसर्किट माध्यमातून पर्यटन स्थळांचा प्रभावी वाहतूक जोडणी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवेदन आहे. त्याचबरोबर महाअतिथी पोर्टल, महाराष्ट्र पर्यटन मोबाईल ॲप यासारख्या डिजिटल माध्यमातून पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती, ऑनलाईन बुकिंग, विविध पर्यटन सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वैयक्तिक प्रवास नियोजन, बहुभाषिक मार्गदर्शन आणि पर्यटकांच्या गरजांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र पर्यटनाचा हा विकास पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या पुरताच मर्यादित नसावा आणि पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, स्थानिक उद्योजकांना व्यवसाय आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले पाहिजे ही स्पष्ट भूमिका पर्यटन विभागाची आहे. पर्यटन मित्र, नमो प्रशिक्षण, ग्रामीण व कृषी पर्यटन तसेच महिला स्थानिक उद्योजकांना पर्यटनाशी जोडण्याच्या उपक्रमाचा हा सर्वसमावेशक प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य देण्यात येत आहे. किनारी पर्यटन, जल पर्यटन, ग्रीन मोबिलिटी आणि इको ट्रेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे म्हणजेच पर्यटनाला चालना देणे असे असणार आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, 2014 नंतर भारताच्या पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा, हवाई संपर्क, रस्ते आणि डिजिटल सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात आला. जागतिक पातळीवर भारताने इनक्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम आणि 150 अधिक देशांसाठी ई व्हिसा सुविधा सुरू केल्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठी मदत झाली. यामुळेच पर्यटनातून परकीय चलनाची कमाई सुद्धा चांगलीच वाढली. या पर्यटन क्रांतीमुळे देशात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून स्थानिक व्यवसाय, हस्तकला, हॉटेल वाहतूक क्षेत्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. श्रोतेहो, ग्रामीण भागात राहूनही पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या शिल्पा करकरे आता आपल्याला सांगतायत रोजगाराच्या संधींविषयी.
2: सगळ्यांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यटन म्हटले की पूर्वी आपल्या डोळ्यासमोर यायचे ते सनसेट पॉइंट, हिल स्टेशन किंवा देवदर्शन. पण आता पर्यटनाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आता जगभरात सगळीकडे या सगळ्या बरोबरच गड किल्ले, संस्कृती, निसर्ग, वन्य जीवन यासाठी लोक फिरायला लागली आहेत. आपला भारत तर या सगळ्यामध्ये आघाडीवर आहेच. आपल्याला मिळालेला समुद्र, किनारा, जंगले आणि आपला ऐतिहासिक वारसा, गड किल्ले या सोबत असलेली आपली अतिथी देवभवई संस्कृती सगळ्यांना प्रचंड आकर्षित करीत आहे. आपल्याकडे या सगळ्याच्या निमित्ताने देश विदेशातील लोक अभ्यासाच्या निमित्ताने यायला लागली आहेत आणि ह्या सगळ्यांमुळेच आपल्याकडे खूपच रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी घराघरातून राहण्याची व्यवस्था करणे, इथपासून ते आलेल्या पर्यटकांना गाईड म्हणून मदत करणे, ते प्रवासांसाठी गाड्या उपलब्ध करून देणे, इथपर्यंत संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे इथल्या संस्कृतीची आठवण म्हणून लोकल फॉर वोकल या तत्वावर आपल्या देशात बनलेल्या वस्तू म्हणा किंवा फूड प्रॉडक्ट्स ते आता नेऊ शकतात. यातूनही अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी हे सगळे करायला, अनुभवायला खूप कठीण होते. पण आता इंटरनेटमुळे जग एकदम जवळ आले आहे. आपण मनात आणले तर एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. नेटमुळे आपले कल्चर, टुरिझम हे जागतिक स्तरावर गेलेले आहे. आता कोकणचेच उदाहरण द्यायचे म्हटले तर आपल्याला मिळालेला मोठा समुद्र किनारा, त्यासोबत असणारे वन्य जीवन, जंगले, आपली कोकणातील संस्कृती हे सगळं आतापर्यंत भारतात तर सगळ्यांना माहीत होतेच. पण इंटरनेटच्या जाळ्यामुळे ते आता

0: देशातही पोहोचले आहे, ज्यामुळे कोकणातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड प्रॉडक्ट, होमस्टे, टुरिस्ट गाईड यांचा उल्लेख नक्की करावा लागेल. आणि हो, हे सगळं इथल्या स्थानिक माणसांनी सुरू केलं आहे आणि काम करणारी माणसंही स्थानिकच आहेत. हां, आता नेटवर्क नव्हते तेव्हा लोक कशी काम करत होती? तर इंटरनेटच्या मायाजाळाच्या आधी माउथ पब्लिसिटीने सगळे एकमेकांना कनेक्टेड होते. एकमेकाला आम्ही इकडे गेलो होतो, छान होते, इकडनं हे आणलं, असे अनुभव सांगून टुरिझम चालले होते. पण नेटमुळे आता सगळेच एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपापले अनुभव, अडचणी शेअर करतात आणि त्यावर मार्गही काढतात. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे सगळेजण आता आपल्या जमिनीशी नाळ जोडायला प्रवृत्त झाले आहेत. पण ह्याच इंटरनेटमुळे शहरात राहणाऱ्या लोकांना आता नेट नसेल अशा ठिकाणी येऊन राहावेसे वाटायला लागले आहे. नेटवर्क नाही, भरभरून असलेला निसर्ग, सात्विक साधे जेवण, राहायला स्वच्छ आणि आटोपशीर जागा असेल तर अशी ठिकाणं हल्ली लोक खूप पसंत करतात. ह्या सगळ्यामुळे आता खेडोपाडीही पर्यटन पोचलेले आहे आणि ह्याला आता उज्ज्वल भविष्यही आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास करून अधिकाधिक लोकांना इनक्रेडिबल इंडियाचा अनुभव घेता यावा यावर भर दिलेला आहे. आज डिजिटल माध्यम, सोशल मीडिया आणि AIच्या मदतीनं भारतातली पर्यटन स्थळं जगभरातल्या पर्यटकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचताना दिसतायत. या तंत्रज्ञानामुळे स्थानिक पर्यटन, छोटे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकते. म्हणूनच परंपरेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत भारताच्या पर्यटनाला जागतिक क्षितिजावर नवी ओळख देणं ही यंदाच्या पर्यटन दिनाची दिशा म्हणता येईल. श्रोते हो, या वर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना डिजिटल अजेंडा आणि AIचा वापर याविषयीच आता ऐकूया पर्यटन संचालक श्रीवल्लभ साठे यांच्याकडून.
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच. पर्यटन क्षेत्रांची जाहिरात, तेथील सोयी सुविधांचा वापर आणि जाहिरात यासाठी AI वापरले जात आहे आणि अगदी सामान्य पर्यटकही त्याचे फायदे घेताना आपण पाहतो. मात्र अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील वापराच्या काही तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि अधिक वास्तववादी माहितीचे प्रसारण करणे याविषयी आपण आग्रही भूमिका धरायला हवी. पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. याच संदर्भात अलीकडच्याच एका सहलीतून आलेला एक अनुभव येथे मांडावासा वाटतो. आपल्या कोकणामध्येच कुडा नावाची एक अत्यंत जगप्रसिद्ध लेण्यांची एक संकुल आहेत. तर त्या कुडा लेण्यांमध्ये माहिती देण्यासाठी विशेषतः जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना लेण्यांची व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून तिथे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काही यंत्रणा बसवली गेलेली आहे की जी यंत्रणा QR कोडच्या माध्यमातून लोक ऍक्सेस करू शकतात आणि लेण्यांविषयी माहिती मिळवू शकतात. तर हा एक चांगला पायंडा तेथे पाडलेला आपण पाहू शकतो. तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा वापरून आणि AIचा वापर करून प्रामुख्यानं जर आपण पर्यटन स्थळांच्या विषयी माहिती निर्माण करू शकलो आणि ती जगामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो तर तो एक चांगला परिपाठ निर्माण होईल आणि या निमित्तानं आपल्या पर्यटन स्थळांवरील व्यवसायाचं रिडिझाईन करता येईल असं सांगावंसं वाटतं. आणि ज्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान व्होकल फॉर लोकल अशी संकल्पना मांडताना दिसतात त्यावेळेला आपल्या स्थानिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अशा पद्धतीचा वापर करणं, तंत्रज्ञान वापरणं हे या दृष्टीनं औचित्याचं ठरतं. धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्गाची ओढ, संस्कृतीची श्रीमंती आणि अनुभवांची शिदोरी घेऊन पर्यटन आपल्याला जगाशी जोडतं आणि म्हणूनच जग किंवा भारत पाहणं म्हणजे केवळ एक प्रवास नाहीये तर विश्वाला किंवा भारताला अनुभवणं आहे. याच सुंदर अनुभूतीसह आजच्या कार्यक्रमाचा इथेच समारोप करूया. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात पर्यटनाची गगन भरारी. सहभाग होता तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालक.

0: संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य होत वंदना मुसळे यांचं. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आताचा पण जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता आम्ही विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
3: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आज ही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही.

0: ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
0: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता मी विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँडिक 1.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10 वाजतायत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चला भक्तीच्या अमृत धारेत नाहूया. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्णा मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: पॉइंटवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, सकाळचे 10:01 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे। लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर। लोकजागर
1: आकाशवाणी अमरावती सादर करीत आहे लोकजागर। या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं स्वच्छता ही सेवा या विषयावर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम। निवेदन अवंती मोरे, सादर करते आशिष गावंडे। स्वच्छता हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर येतो स्वच्छ परिसर, कचरामुक्त रस्ते आणि निरोगी जीवन। पण स्वच्छता ही केवळ आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यापुरती मर्यादित आहे का? स्वच्छतेची सुरुवात कुठून व्हायला हवी? आपली वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी काय? आणि स्वच्छ भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे? याच प्रश्नांवर भारतीय जनसंचार संस्थेच्या अर्थात IIMC अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आपण आजच्या लोकजागर या कार्यक्रमातून ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया तरुणाईचे विचार। IIMC चा विद्यार्थी आरिफ सांगतोय,
2: स्वच्छता केवल हमारी घर या आसपास के सफाई तक सीमित नहीं है। स्वच्छता हमारे स्वास्थ्य, समाज और पर्यावरण से जुड़ी हुई जिम्मेदारी है। जिस समाज में स्वच्छता होती है वह बीमारी कम होती है और लोगों की स्वस्थ जीवन जीने की भावना बढ़ती है। हम अक्सर सोचती है कि सफाई करना केवल सफाई कर्मचारी की जिम्मेदारी है, लेकिन ये सोच बिल्कुल सही नहीं है। सफाई की जिम्मेदारी हम सभी की है।
3: म्यूजिंग के सुनील कावड़े, स्वच्छता ही केवल प्रशासनाची जबाबदारी नसून ती आपल्या प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे। स्वच्छ परिसर हा केवळ आपल्या आजूबाजूचे सौंदर्य वाढवत नाही, तर तो सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि समाजाच्या ऐकून जीवनमानाशी थेट जोडलेला आहे। आपण घरामध्ये स्वच्छता राखतो त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतेची जाणीव आणि शिस्त बाळगणे तितकेच आवश्यक आहे। आज आपल्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, प्लास्टिकचा वाढता वापर, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता ही काही महत्त्वाची आव्हाने आहेत। या समस्यांवर केवळ प्रशासनाने उपाययोजना करून चालणार नाही, तर नागरिकांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे। ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि इतरांमध्येही स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, या छोट्या छोट्या गोष्टी मोठा सामाजिक बदल घडवू शकतात। विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। युवकांनी स्वच्छतेचा संदेश केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, कारण बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते।
1: स्वच्छतेची सुरुवात मोठ्या मोहिमेपासून होण्याची गरज नाही। आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयी बदलल्या तरी त्यातून मोठा सामाजिक बदल घडू शकतो। कचरा योग्य ठिकाणी टाकणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं आणि आपल्या परिसराची जबाबदारी स्वीकारणं, या साध्या गोष्टींमधूनच स्वच्छतेची संस्कृती निर्माण होते। याच संदर्भात आणखी प्रतिक्रिया ऐकूयात।
4: नमस्कार, मैं हूँ अश्लेषा योगिता किशोर चेर। हर साल 17 सितंबर से 2 अक्टूबर तक स्वच्छता ही सेवा अभियान चलता है, जिसकी थीम है स्वच्छता में सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत। लेकिन सच कहूँ, मेरा मानना है कि जब तक हम इसे सिर्फ 15 दिन की औपचारिकता समझेंगे तब तक जमीनी बदलाव नहीं आएगा। अक्सर हम सोचते हैं कि सफाई रखना सिर्फ प्रशासन या सफाई मित्रों का काम है, पर मेरा नजरिया है कि हम जब कचरा फैलाते हैं तो जिम्मेदारी किसी और के कंधे पर क्यों? विकसित भारत का सपना भाषणों से नहीं, हमारे अपने डस्टबिन से शुरू होता है। बदलाव की शुरुआत किसी बड़े आंदोलन से नहीं, हमारी रोजमर्रा की छोटी सी आदतों से होता है। चाहे वो सड़क पर पड़ा रैपर हो, गीला या सूखा कचरा अलग करना हो, या सिंगल यूज प्लास्टिक को ना कहना। आइए इस अभियान को

0: कैलेंडर की तारीख तक सीमित न रखें, बल्कि स्वच्छता को अपनी जीवन शैली बनाएं। तो बस देखिए मत, आज अपने घर से, अपने कैंपस से, अपने एरिया से इसकी शुरुआत करते हैं।
1: नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मी ठोसर। बऱ्याचदा आपण म्हणतो, अरे तो परदेश बघा किती स्वच्छ दिसतो, तिथले रस्ते किती चकाचक असतात। सिंगापूर, जपान किंवा युरोपमधील देशांमध्ये लोक रस्त्यावर सध्या साधा चॉकलेटचा कागदही टाकत नाही, कारण तिथल्या नागरिकांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि तिथे कचरा करणाऱ्याला मोठा दंड होतो। पण आपल्याकडे काय परिस्थिती आहे? आपण नेहमी सरकारला किंवा नगरपालिकेला दोष देतो। विचार करा, पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा सकाळी उठून सगळ्यात आधी घर आणि घरापुढचा अंगण झाडून स्वच्छ करायचे। पूर्वीच्या काळी कचरा कमी दिसायचा आणि लोकांमध्ये निसर्गाची जास्त जवळीक होती। आज आधुनिक काळात आपण प्रगती तर केली, पण स्वच्छतेच्या बाबतीत मात्र मागे राहिलो। म्हणूनच जर आपल्याला आपला देश परदेशासारखा स्वच्छ बनवायचा आहे, तर सुरुवात आपल्यापासूनच करावी लागेल। कोणीतरी येईल आणि साफ करेल ही वाट बघणं आता बंद करूया। आपल्याला सर्वांना मिळून काय करावं लागेल? ती पहिली गोष्ट, घराबाहेर पडताना खिशात किंवा बॅगेत एक छोटी कापडी पिशवी ठेवा, जेणेकरून प्लास्टिकचा वापर शून्यावर येईल। दुसरी गोष्ट, रस्त्यावर चालताना किंवा गाडीतून प्रवास करताना कचरा बाहेर फेकणे पूर्णपणे बंद करा, कचरा नेहमी कचरा पेटीतच गेला पाहिजे। तिसरी गोष्ट, घरातला ओला आणि सुखा कचरा वेगळा करा, कारण कचरा व्यवस्थापन घरातूनच सुरू होते। स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम किंवा फोटो काढण्यापुरती मर्यादित नसून ती आपली रोजची सवय झाली पाहिजे। आपण बदलू तरच आपला परिसर बदलेल आणि तरच आपला देश बदलेल। चला तर मग आज एक प्रतिज्ञा घेऊया, माझा कचरा माझी जबाबदारी, सुरुवात माझ्यापासून।
2: श्रोत्यो, स्वच्छता राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची नाही, आपण वापरत असलेली प्रत्येक सार्वजनिक जागा ही आपलीही आहे ही जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे। स्वच्छतेबाबत जबाबदार नागरिक म्हणून युवकांची भूमिका काय असावी याविषयी ऐकूया आणखी काही विद्यार्थ्यांचे विचार।
3: मैं हिमांशु राय हूँ, मैं गोरखपुर उत्तर प्रदेश से हूँ। स्वच्छता की शुरुआत झाड़ू से नहीं, हमारी सोच से होती है। अक्सर कहते हैं कि मेरा घर साफ है, लेकिन क्या हम ये कहते हैं कि हमारे आसपास की जगह साफ है? स्वच्छता सिर्फ सड़क या कूड़ेदान की बात नहीं है, ये हमारी छोटी छोटी आदतों से जुड़ी है। चाहे वो कचरा सही जगह पर डालना हो, प्लास्टिक का कम इस्तेमाल करना हो, या किसी गंदगी जगह को साफ करना हो। किसी गंदी जगह को देखकर आगे बढ़ जाने के बजाय हमें कोशिश करनी चाहिए कि उसे साफ करें। और बदलाव के लिए हमेशा बड़ी चीज करने की जरूरत नहीं होती है। एक व्यक्ति एक कचरा उठाए तो शायद थोड़ी जगह साफ हो जाएगी, लेकिन वो व्यक्ति 10 लोगों को प्रेरित कर सकता है, तो सोच बदल सकता है। इसलिए स्वच्छता पकौड़ा सिर्फ कुछ दिनों का अभियान नहीं है, बल्कि अपने अंदर एक अच्छी आदत डालने का मौका है हमारे लिए। तो इस बार सिर्फ एक संकल्प लेते हैं और एक सवाल खुद से पूछते हैं, मैं अपने आसपास को साफ रखने के लिए क्या कर रहा हूँ और क्या कर सकता हूँ?
4: विनागेश, स्वच्छता ही केवळ परिसराची नाही तर आपल्या विचारसरणीची ओळख आहे। आपण दररोज वापरत असलेली जागा, टाकलेला कचरा आणि सार्वजनिक ठिकाणी दाखवलेली जबाबदारी यावरच समाजाची प्रगती ठरते। स्वच्छता अभियान म्हणजे केवळ रस्ते स्वच्छ ठेवणे नाही तर प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून बदल सुरू करणे अपेक्षित आहे। प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही छोटी वाटणारी कृती मोठा बदल घडवू शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनातही विकासासोबतच शाश्वतता, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धन यांना महत्त्व दिले गेले आहे। त्यामुळे स्वच्छता ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे। स्वच्छतेचा संदेश फक्त सांगायचा नाही तर तो आपल्या वर्तनातून दाखवायचा आहे, कारण स्वच्छ भारत ही केवळ मोहीम नसून जबाबदार नागरिकत्वाची सुरुवात आहे। परिणामी आचरणाच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते। चला तर मग स्वच्छतेला सवय बनवूया आणि आपल्या परिसराला, शहराला आणि देशाला अधिक सुंदर आणि सक्षम बनवूया।
2: श्रोत्यो, चांगली सवय स्वतःपासून सुरू झाली तर तिचा प्रभाव कुटुंबापर्यंत आणि कुटुंबातून समाजापर्यंत पोहोचतो। विशेषतः युवकांमध्ये बदलाची क्षमता आणि समाजाला दिशा देण्याची ताकद असते। त्यामुळे स्वच्छतेचा संदेश केवळ ऐकण्यापुरता न राहता तो कृतीत उतरवणंही महत्त्वाचं आहे। याबाबत विद्यार्थ्यांचे विचार ऐकूयात।
5: मेरा नाम जयश्री आनंद है और मैं पटना बिहार से हूँ। हम अक्सर ये कहते हैं एक दूसरे से कि मेरा शहर बहुत खूबसूरत है, लेकिन कभी हमने ये सोचा है कि उस खूबसूरती को बनाए रखने की जिम्मेदारी किस? साफ सड़कें, साफ गलियां और स्वच्छ वातावरण हमें अच्छे जरूर लगते हैं, लेकिन स्वच्छता सिर्फ देखने की चीज नहीं है, जीने की आदत है। मेरे लिए

0: स्वच्छता एक दिन की नहीं बल्कि वह छोटी छोटी जिम्मेदारी है जिसे हमें हर दिन निभाना है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा शुरू किया गया स्वच्छ भारत अभियान भी इसी सोच को आगे बढ़ाता है। हम अपने घर, कॉलेज और आसपास की सफाई से शुरुआत करें तो छोटे छोटे कदम मिलकर बड़े बदलाव ला सकते हैं, क्योंकि स्वच्छ भारत की शुरुआत कहीं और से नहीं हमसे ही होती है।
1: माझं नाव संचित संतोष इंगळे आहे। गाव आणि शहरातील दोन्हीकडे स्वच्छतेची आव्हाने आहेत, स्वरूप वेगळा आहे। गावामध्ये प्लास्टिक, घरगुती कचरा, नाले आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न दिसतो, तर शहरात लोकसंख्या जास्त असल्यामुळे कचऱ्याचं प्रमाण मोठं असतं आणि रस्ते, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं हे मोठं आव्हान असतं। मग या समस्येवर उपाय काय असू शकतो? फक्त प्रशासनावर जबाबदारी टाकून चालणार नाही। स्वच्छता ही प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त जबाबदारी आहे। आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या परिसरही आपली जबाबदारी आहे।

0: श्रोतेहो, स्वच्छता म्हणजे केवळ कचरा न करणं नव्हे, तर कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकचा जबाबदारीनं वापर, सार्वजनिक स्वच्छता गृहांचा योग्य वापर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय, या सगळ्या गोष्टी स्वच्छतेचा भाग आहेत. या व्यापक अर्थानं स्वच्छतेकडे पाहताना विद्यार्थ्यांना काय वाटतं ते आता ऐकूयात.
1: मेरा नाम कृष्णा श्रीवास्तव है. स्वच्छता पखवाड़ा हमें एक छोटी सी लेकिन बेहद जरूरी बात याद दिलाता है. कूड़ेदान सिर्फ सजावट के लिए नहीं होता. हम अक्सर कहते हैं कि एक व्यक्ति के करने से क्या ही फर्क पड़ेगा, लेकिन याद रखिए, बदलाव की शुरुआत हमेशा एक व्यक्ति से ही होती है. आइए इस पखवाड़े हम अपने घर, कॉलेज और आसपास के सार्वजनिक स्थानों को साफ रखने की जिम्मेदारी लें. कचरा डस्टबिन में डालें, गीले और सूखे कचरे को अलग करें और सिंगल यूज प्लास्टिक से दूर रहें, क्योंकि स्वच्छता सिर्फ अच्छी आदत नहीं, हमारी सामाजिक जिम्मेदारी भी है. तो चलिए सफाई को सिर्फ अभियान नहीं अपनी पहचान बनाते हैं, क्योंकि साफ जगह पर सिर्फ तस्वीर ही नहीं सोच भी अच्छी आती है.
2: माझं नाव श्रद्धा मस्के, मी दर्यापूर येथे राहते. स्वच्छता ही नेमकी बाहेरून नसून ती आंतरिक असावी, कारण जेव्हा आपण कोणता तरी विचार हा मनात रुजवतो की मला आता हे करायचंच आहे, मला काहीतरी नवीन शिकायचं आहे किंवा काही घडवायचं आहे, तेव्हा ते कृतीत उतरण्यासाठी मनाची तयारी सर्वात महत्वाची ठरते. त्यामुळे मनातला विचार हा कृतीतून उतरावा म्हणून स्वच्छतेही करण्याच्या अगोदर मनात विचार करायला हवा. आणि स्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा आपल्याला एक मोलाचा संदेश देऊन गेले, स्वच्छता ही खूप महत्वाची आहे, स्वच्छता ही आंतरिक असावी. आणि त्याद्वारे त्यांनी जनमानसांमध्ये विविध तऱ्हेने त्यांचे कीर्तन, त्यातून जनजागृती निर्माण केली आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता.
0: श्रुतीहो, स्वच्छ परिसराचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आणि जीवनमानाशी आहे. अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक प्रश्न टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही स्वच्छतेला महत्व आहे. म्हणूनच

0: करण्यासाठी आपलं योगदान देऊया. जय हिंद.
1: मी आपला मित्र ॲडव्होकेट प्रज्वल वरुडकर. स्वच्छता ही केवळ सवय नाही, ती आपल्या संस्कारांची ओळख आहे. आपण रोज घराची स्वच्छता करतो, आपले कपडे स्वच्छ ठेवतो, आपल्या आजूबाजूचा परिसर नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, आपले घर स्वच्छ ठेवताना आपण आपला रस्ता, आपली गल्ली, आपले महाविद्यालय आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे, स्वच्छता ही सेवा. स्वच्छता म्हणजे केवळ कचरा उचलणे नव्हे, स्वच्छता म्हणजे आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि कृतींमध्ये बदल घडून आणणे. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून आपली भूमिका यामध्ये अधिक महत्त्वाची आहे, कारण आजचा विषय हा केवळ उद्याचा नागरिक नाही तर आजच्या समाज बदलाचा सक्रिय भागीदार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणे ही सुद्धा स्वच्छतेची सेवा आहे. श्रोते हो, आपण अनेकदा म्हणतो सरकारने स्वच्छता केली पाहिजे. होय, प्रशासनाची जबाबदारी निश्चितच आहे, पण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी त्यापेक्षा वेगळी आहे. प्रशासन स्वच्छता करू शकते, मात्र स्वच्छतेची सवय प्रत्येक नागरिकालाच लावावी लागते. एक विद्यार्थी जर स्वतः कचरा न फेकण्याचा संकल्प करतो तर तो एक बदल आहे. 10 विद्यार्थी तसे करतात तर ती चळवळ आहे आणि संपूर्ण महाविद्यालय तसे वागू लागले तर तो समाज परिवर्तनाचा प्रारंभ आहे. आज सोशल मीडियाच्या युगात आपण एका पोस्ट मधून हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी या माध्यमांचा उपयोग का करू नये? पत्रकारितेचे विद्यार्थी म्हणून तर आपली जबाबदारी आणखी मोठी आहे, कारण पत्रकार केवळ बातमी सांगत नाही, तो समाजाला प्रश्न विचारतो, जनजागृती करतो आणि सामाजिक परिवर्तनाला दिशा देतो. आपण स्वच्छतेच्या समस्यांवर बातम्या करू शकतो, नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतो आणि चांगल्या उपक्रमांची माहिती समाजासमोर आणू शकतो. म्हणूनच स्वच्छता ही सेवा हा केवळ एक अभिनयाचा विषय नसून तो प्रत्येक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. स्वच्छता ही आपली संस्कृती आहे, आपली जबाबदारी आहे आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे.
2: श्रुती हो, स्वच्छतेची सवय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी घर, शाळा, महाविद्यालय आणि समाज या सर्व स्तरांवर जागृती आवश्यक आहे. युवक स्वतः स्वच्छतेचं पालन करण्याबरोबरच इतरांमध्येही जागृती निर्माण करू शकतात. ऐकूयात या भूमिकेविषयी विद्यार्थ्यांचं मत.
3: मेरा नाम सागर झा है और मैं दिल्ली से हूँ. मेरे लिए स्वच्छता पखवाड़ा सिर्फ एक सफाई करने या एक हफ्ते तक झाड़ू लगाने का नाम नहीं है. असली सफाई तब होगी जब सफाई की जिम्मेदारी किसी एक सफाई कर्मचारी की नहीं बल्कि हम सबकी होगी. हम अक्सर कहते हैं कि कोई सफाई नहीं है, लेकिन कभी कभी वही गंदगी हम खुद भी छोड़ देते हैं. एक छोटा सा रैपर सड़क पर फेंकते वक्त हमें लगता है कि इससे क्या फर्क पड़ेगा, लेकिन जब हर इंसान यही सोचेगा तो वही एक रैपर हजारों रैपर बन जाएगा. मेरे हिसाब से स्वच्छता पखवाड़ा का सबसे बड़ा मैसेज है, सफाई देखने की चीज नहीं अपनाने की आदत है. अगर हम घर, क्लासरूम, हॉस्टल और अपने आसपास की जगह को अपनी रिस्पॉन्सिबिलिटी समझकर साफ रखेंगे तो शायद स्वच्छता पखवाड़ा सिर्फ 15 दिन का कैंपेन नहीं रहेगा बल्कि हमारे डेली हैबिट बन जाएगा.
4: मेरा नाम शुभम कुमार है और मैं मोतिहारी बिहार से हूँ. मेरे लिए स्वच्छता का मतलब सिर्फ कूड़ा उठाना नहीं है. स्वच्छता का अर्थ है जिस स्थान पर हम रहते हैं उसके प्रति सम्मान और जिम्मेदारी. याद रखिए, स्वच्छ शहर की पहचान केवल चमकती हुई सड़कें नहीं होती बल्कि जिम्मेदार नागरिक होते हैं. और जब जिम्मेदार नागरिक पूरे देश में एकजुट होते हैं तभी स्वच्छता एक अभियान नहीं बल्कि राष्ट्रीय संस्कार बनती है. और आज खुद से एक सवाल पूछिए, मैं अपने शहर से क्या चाहता हूँ, और फिर ईमानदारी से दूसरा सवाल पूछिए, अपने शहर और अपने देश के लिए मैं क्या कर रहा हूँ. क्योंकि बदलाव किसी और के आने से नहीं, हमारी अपनी आदतों और हमारी छोटे छोटे फैसलों से शुरू होती है.

श्रुती हो, आता आपण ऐकल्यात स्वच्छता ही सेवा या विषयावर विद्यार्थी आणि युवकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया. स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक वेळी मोठ्या उपक्रमांची आवश्यकता नसते. कचरा योग्य ठिकाणी टाकणं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं, इतरांना त्यासाठी प्रेरित करणं आणि आपल्या परिसराची जबाबदारी स्वीकारणं, या छोट्या कृतींमधूनच मोठा बदल घडू शकतो. म्हणूनच स्वच्छतेची सुरुवात कुणीतरी करण्याची वाट न पाहता स्वच्छतेची सुरुवात माझ्यापासून हा विचार आपण स्वीकारूयात. कारण स्वच्छ परिसर ही केवळ चांगल्या वातावरणाची ओळख नाही, तो आपल्या जबाबदार नागरिकत्वाचा आरसा आहे. आणि म्हणूनच स्वच्छता ही केवळ सेवा नाही, तर ती आपली सामूहिक जबाबदारी आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण लोकजागर कार्यक्रमांतर्गत स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं विद्यार्थी आणि युवकांच्या प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम स्वच्छता ही सेवा ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं अवंती मोरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.

0: लोक शिक्षण लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर लोक जागर। भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसके।

0: एक 1.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
1: गीत गंगा
0: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगसुरात हे गीत आहे.

0: श्रोते हो, आताच आपण टाइमपास या चित्रपटातील गीत ऐकलेत स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या युगल सुरात. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने.
2: बसला अनोख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आताच आपण वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलसुरात गोलमाल या चित्रपटातील गीत ऐकलत. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं अवधूत गुप्ते यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण बोकड या चित्रपटातील गीत ऐकलं तर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या युगसुरात अशोक बगवे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी. चला भक्तीच्या अमृत धारेत नाहूया. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोत्या आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि सायली यांच्या सुरात रोमांच या चित्रपटातील गीत ऐकलं. अतुल वाघ यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं मिलिंद वासुदेव यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आम्ही इथे समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोवर नमस्कार. गीतगंगा. बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

एफएमएन 101.5 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:55 होत आहेत. ठीक 11 वाजता भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 11 वाजता मन की बात.

0: कौन दूर है।
1: यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया। यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे। मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो। मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो, भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं। 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता। एलओसीच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं। सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं। दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या, सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती। गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल। मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घ काळापासून जखमा दिल्या आहेत। एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती। सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते। या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता। मित्रहो, या आधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं। वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची। आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत। मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते। मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे। या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजार पाजारचे लोकही आहेत। मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल। देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे। 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे। सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे। तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत। उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली। माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं। माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला। उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली। मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा। जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच

तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता। ही सुविधा हिंदी सोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे। मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाइन पोर्टलला भेट द्यावी लागते। हे पोर्टल आहे se.census.gov.in। या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा। या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो। यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाही आहे। माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल। जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता। तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल। मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे। यासाठी

जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्र हो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे, ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. राम जन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं, मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्र हो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHU चे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1,000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्र हो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता त्याच वर्षी गुजरात मधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता. ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही या वर्षी 1,000 वर्ष झाली आहेत. खर तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त 1 वर्ष झालं होतं. म्हणजे 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्र हो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्र हो,

मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचे भव्य मंदिर तोडलं. पण मित्र हो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्य मंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव, सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षण आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. या मागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटी दरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या समोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रूपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत

गेलं आणि त्यामुळे हत्ती या परिसरापासून दूर गेले। 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत। हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत। ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत आहेत। मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय। या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते। एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं। त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉगची संख्या 190च्या वर गेलेली आहे। मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये। अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूने तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो। पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत। झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत। यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे। पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं। त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत। त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे। मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैव विविधतेचं संरक्षण करूया। या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे। युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे। हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे। हे अभियान 100 आठवडे चालणार आहे। यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत। NSS मधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत। शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत। त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे। गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश। आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत। मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत। माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत। म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत। आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे। मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत। यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया। एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया। एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया। नशामुक्त युवा, विकसित भारत हा संकल्प
आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊ।

माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982 विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजेंद्र सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजेंद्रजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं, त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजेंद्र सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यान पिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगड आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यान पिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता हीच जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगड मध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कॅंडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत

आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माह मध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्स पासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराम मध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद उत्साह आणि चैतन्यानं भारून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठान

0: तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो, तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 12:03 आणि 42.
2: श्रोतेहो, आताच आपण भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
3: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
4: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
3: पण क्लेम करणं कठीण असेल.
4: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कोकणामध्ये अनेक लोककला जपल्या जातात, त्यामधलीच नमन ही एक लोककला. ही लोककलेची जुनी परंपरा आहे. गणपतीच्या नमनानी याला सुरुवात होते आणि त्यानंतर खेळे सादर केले जातात. पौराणिक, सामाजिक किंवा स्थानिक विषयावरती संवाद आणि अभिनय केला जातो. नमन हा कार्यक्रमाचा पारंपरिक प्रारंभ आणि खेळे हे त्यातलं मनोरंजनात्मक आणि अभिनय प्रधान सादरीकरण असतं. यातला नटवा म्हणजे साधारणपणे स्त्रीची भूमिका साकारणारा पुरुष कलाकार. नटवा ही केवळ विनोदी भूमिका नाही, तर कोकणच्या पारंपरिक लोकनाट्य परंपरेचा तो एक भाग आहे. नमनातील गण म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलं जाणारं श्री गणेशाचं स्तवन. यामध्ये गणपतीची स्तुती करणारं गाणं, पद किंवा पारंपरिक नृत्य सादर केलं जातं. गवळण ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेमधली एक महत्वाची गायन नृत्य परंपरा आहे. तिचा संबंध मुख्यतः श्रीकृष्ण, गोपिका आणि गोकुळामधलं जीवन यांच्याशी संबंधित असतो. वग म्हणजे एखादी कथा, प्रसंग किंवा आख्यान. हे संवाद, अभिनय, गाणी, नृत्य यांच्या माध्यमातून सादर केले जातात. एखादी पौराणिक किंवा सामाजिक कथा घेऊन रंगमंचावरती सादर केला

जातो तो वग. आणि यामधलं एक महत्वाचं पात्र म्हणजे रावण. नमन खेळ्यामधलं हे एक पारंपरिक पात्र. ते साकारताना कलाकार रावणाचा वेश करून त्याचं व्यक्तिमत्व, संवाद आणि अभिनय सादर करतो. त्याची भव्य वेशभूषा, मुकुट हे त्याचं विशेष आकर्षण असतं. मैत्रिणींनो, पूर्वीपासून नमन हे फक्त पुरुष वर्ग करत होते. आज आपण म्हणतो की महिला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे नमन या लोककलेमध्ये महिलांनी सुद्धा आपला ठसा उमटवलाय. कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामधलं पहिलं महिलांचं नमन आहे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचं. आणि हे नमन आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. नमन दिग्दर्शन आहे साईनाथ नागवेकर यांचं, लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण. यांना साथ संगत अशी आहे ढोलकी साथ पार्थेश आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केले परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार आहेत समीधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेशमा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलंडकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि

0: प्रणाम भोलेनाथ। माझा असा प्रश्न आहे कि संपूर्ण विश्वातले आपण महादेव आहात, संपूर्ण जीवसृष्टी तुम्हाला वंदन करते, कित्येक मानवानी आणि दानवानी सुद्धा आपले संसार सोडून तुमची तपश्चर्या करणे पसंत केले आहे। मग मी विचारते, आपण एक वेळ तपश्चर्याला बसलात मग तुम्हाला माझी सुद्धा आठवण होत नाही, मग असा कोण देव आहे जो तुमच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे?
1: देवी पार्वती, या विश्वासा जरी मी महादेव असलो तरी माझ्या पेक्षा वरिष्ठ ईश्वर आहे, त्याची मी रात्रंदिन स्मरण करीत असतो।
0: महादेव, मग ते देवाचे नाव सांगण्याची कृपा करावी।
1: देवी पार्वती, एवढाच जर आपला हट्ट असेल तर त्यांचे नाव मी आपणाला सांगतो। या जगाची उत्पत्ती करणारे, आम्हा सर्व देव देवतांना पितृतुल्य असणारे देवादिदेव ब्रह्मदेव, त्यांची मी आराधना करीत असतो।
0: तातश्री, ठीक आहे, मग मी हा प्रश्न तातश्रीनाथ लावून विचार।
2: देवी पार्वती, तू तर आदि माया शक्ती आहे, या विश्वाची जननी आहे, मग हे ब्रह्म सत्य आमच्याकडून काढून का घेत आहेस?
0: तातश्री, हे ब्रह्म सत्य तुमच्याकडून काढून जनकल्याणासाठी उपयोगी लावणार आहे। सांगा, तुमच्या पक्ष या विश्वातला देव कोण आहे?
3: स्वामी, पार्वती दीदीने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे, सत्य काय आम्हाला कळायला हवे।
2: देवी सरस्वती, आपण पण आपल्या दिदीच्या बाजूने गेलात, मग उत्तर देणं बंधनकारक आहे। सांगतो, ऐका, या विश्वात सगळीकडे अंधार होता, आकाश पाताळ पृथ्वी स्वर्ग असं काहीही नव्हतं, मग ते स्वतः निर्माण झाले। सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले, सगळीकडे पाणीच पाणी झाले। त्या पाण्यामध्ये कित्येक युगे त्यांनी तपश्चर्या केली, त्यांच्या नाभी कमळातून माझा जन्म झाला, मला त्यांनी हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिला, पण मला ते काम कठीण वाटले, म्हणून त्याच ईश्वराने सप्त ऋषींना निर्माण केले। त्यांच्यापैकी पराशर मुनींचे सुपुत्र महर्षी व्यास यांचा मला फार मोठा उपयोग झाला, ते पुढे माझे मानस पुत्र म्हणून प्रसिद्ध झाले। सर्व जग निर्माण झाले, जमीन झाली, चंद्र सूर्य हवा पाणी सर्व काही निर्माण झाले, आणि हे विश्व निर्माण करणारे ज्यांची मी अहोरात्र भक्ती करतो त्यांचे नाव आहे नारायण।
0: नारायण? तातश्री, मग हे नारायण कुठे आहेत? मला त्यांची भेट करून द्या।
2: देवी पार्वती, अशी बावरून जाऊ नकोस, तेच नारायण म्हणजे भगवान विष्णुदेव होय।
0: देवादिदेव विष्णुदेव, मला क्षमा करा, या विश्वातले आपण अधिपती आहात, मी तुम्हाला अनन्य शरण आले आहे।
4: देवी पार्वती, आपण एक सर्वसामान्य स्त्री नसून प्रत्यक्षात आदिमाया आदिशक्ती आहात, आपली सर्व

0: दैत्यांनी पाहिली आहेत। तुम्ही तर अधर्मी दैत्यांना धडा शिकवून त्यांचा वध केला आहात। जी कामे अम्मा देवांना जमली नाही ती आपण केली आहात। महिषासूर सारख्या बलाढ्य दैत्यांच्या मुंड्या तोडून गळ्यात माळ घालणारे आपण एक असामान्य स्त्री आहात।
1: भगवान विष्णुदेव, माझी एकच शंका पूर्ण करा। आपणही शेषशाहीवर अनेक युगे तपश्चर्या करता, मग या विश्वातले आपण देव आहात, तरी तुम्ही कोणाची भक्ती करता हे मला सांगा।
2: स्वामी, पार्वती दीदींनी विचारलेलं बरोबर आहे। आपण तिन्ही देव ध्यानस्थ झालात, कित्येक वर्ष जातात, तरी सत्य काय आहे ते सांगा। स्वामी, माझी सुद्धा तुम्हाला हीच विनंती आहे।
0: ठीक आहे, तुमचा एवढाच आग्रह असेल तर त्याचे निरसन मी करतो। देवी पार्वती, मी ज्या ईश्वराची युगानुगे तपश्चर्या करत आहे तो देव निर्गुण निराकार आहे। त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, पाणीही त्याला भिजवत नाही, अग्निही स्पर्श करत नाही। तो सर्व व्यापी आहे, चराचरामध्ये भरून उरला आहे, सर्व ठिकाणी असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही। सद्गुरूंना शरण जाऊन प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त करून मगच त्याला पाहावं लागेल, अशा ईश्वराची मी आराधना करतो।
1: भगवान विष्णुदेव, त्या निर्गुण निराकार ईश्वराची मला ओळख करून द्या।
0: देवी, हाच देव म्हणजेच ब्रह्म सत्य आहे आणि ह्याची प्राप्ती आपण महादेवांकडून करून घ्यावी अशी मी आपणाला आज्ञा करतो।
3: नारायण नारायण।
4: अरे, हा तर मुनिवर्य नारद मुनींचा आवाज आहे। मुनिवर्य इंद्रपुरीत येत आहेत। रंभा, उर्वशी, तुम्ही आपल्या रंगमहालात जा।
5: देवाधिदेव इंद्रदेव, माझा तुम्हाला प्रणाम आहे।
4: मुनिवर्य, कसं काय येणं केलात? काय वर्तमान आहे?
5: इंद्रदेव, फार मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे।
4: आनंदाची बातमी?
5: हो हो, आनंदाची बातमी।
4: सांगा सांगा लवकर।
5: नारायण नारायण। इंद्रदेव, भूतलावर फार मोठे आश्चर्य घडणार आहे। भगवान शंकरदेव आपल्या पत्नीला म्हणजेच माता पार्वतीला ब्रह्मसत्य काय आहे ते उघड सांगणार आहेत, जे तुम्हा स्वर्गातील देवांनाही ठाऊक नाही आहे। ते माता पार्वती प्रत्यक्ष ऐकणार आहेत। येतो मी।
3: नारायण नारायण।
4: गुरुवर्य, जे स्वर्गात व्हायला हवे आहे ते या भूतलावर घडणार आहे। या विश्वाचा दाता कोण आहे चक्कच आज नाव समजणार आहे, आणि हेच जगातील ब्रह्म सत्य आहे। गुरुवर्य, याच्यावरती उपाय कोणता आहे?

0: प्रणाम भोलेनाथ.
1: भस्मासुरा, नेहमी मी सांगितलेलं काम तू वेळेत पार पाडतोस, मग आज तुला भस्म आणायला एवढा उशीर का बरं?
0: भोलेनाथ, पुण्यवान माणसाचा भस्म मिळवणे फार कठीण झाले आहे, त्यामुळे तुम्ही मला असा वर द्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याचा जळून भस्म व्हायला पाहिजे. नंतर तुम्हाला भस्म आणून देण्यास मला मुळीच वेळ लागणार नाही.
1: ठीक आहे भस्मासुरा, मी तुला असा वर देतो, आजपासून ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचा जळून भस्म होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु.
0: अरे भोळ्या शंकर.

0: नारायण नारायण नारायण, भस्मासुरा तू तर फार मोठा भाग्यवान आहेस. तुला शंकर देवाने असा वर दिला आहे की तू आजपासून कोणाचाही भस्म करू शकतोस.
1: नारद मुनी, मग तुमचाच जाळून भस्म करतो.
0: नारायण नारायण नारायण, थांब थांब भस्मासुरा, माझा भस्म करण्यापेक्षा ब्रह्मदेव विष्णुदेव शंकरदेव यांचा भस्म कर, तरच तू त्रिभुवनात प्रसिद्ध होशील. येतो मी.
1: ठीक आहे नारदा, आता जाऊन त्या तिन्ही देवांचा जाळून भस्म करतो.
0: नारायण नारायण.

0: देवी पार्वती, तुझ्या तपश्चरेला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला असा पहिला वर देतो की मी एका नारीचे रूप धारण करून भस्मासुराचा वध करीन व तिन्ही देवांना मुक्त करीन. आणि माते, मी तुला दुसरा वर असा देतो की श्री गणेश या नावाने मी तुझ्या पोटी जन्म घेईन. तथास्तु.
1: अय्या, आपण कोण? आपण किती सुंदर दिसता.
2: सुंदरी, कोण आहेस तू? तुझे हे लावण्य रूप पाहून मी अगदी मोहित झालो आहे.
1: मी मोहिनी, स्वर्गातून पृथ्वीवर फिरायला आले आहे आणि तुम्हाला बघून तुमच्या प्रेमातच पडली आहे.
2: मग ये, अशी माझ्या मिठी मध्ये ये.
1: हो हो, थांबा, माझी एक अट आहे.
2: अट कोणती?
1: जसं मी नृत्य करेन तसं नृत्य तुम्हीही केलं पाहिजे.
2: एवढंच ना? ठीक आहे.
1: जरा

0: अगं अगं पोरीनो थांबा थांबा,
1: काय झालं राधे?
0: अगं आपण साऱ्या जणी नटून थटून मथुरेच्या बाजाराला निघालो खऱ्या, पण आपल्यापैकी मथुरेचा रस्ता कोणाला माहित आहे का?
1: नाही ग राधे.
0: मग आता काय करायचं?
1: राधे, चंद्राच्या शेजारी एक मावशी राहते बघ, तिला हाक मार बघू.
0: अगं चंद्रा, मग मार बघू तू हाक.
2: मी काय तिला हाक मारणार नाही बघ, माझं आणि तिचं कालच भांडण झालंय.
0: बाई बाई ठीक आहे, आपण असं करूया, आपण साऱ्या जणी मिळून मावशीला हाक मारूया.
1: हो चालेल.
0: मावशी,
3: अगं मावशी,
0: मावशी,
3: अगं मावशी,
4: अगं आले ग, आले पोरीनो.
0: का ग पोरी?

0: अगं मावशी, आम्ही साऱ्या जणी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खऱ्या, पण आमच्यापैकी मथुरेचा रस्ता कोणालाच माहित नाही, म्हणूनच तुला हाक मारली ग.
1: अगं एवढ्या नटून ठटून निघालेत खरं, तुम्हाला रस्ता माहिती नाही होय. अगं पण ती मंद आहे ना, तिला माहितीये मथुरेचा रस्ता. अगं आम्हाला माहित असतं तर तुला हाक नसती मारली. काल चांगली भांडत होतीस नव्हे रस्ता माहितीये म्हणून. तू पण भांडतच होतीस की.
0: अगं अगं ठीक आहे थांबा थांबा. अगं मावशी तुला माहित आहे ना रस्ता, सांग ना तू.
1: ठीक आहे पण तिला सांगून ठेवा काही बोलायचं नाही म्हणून.
0: बरं ठीक आहे
2: राधे तिला पण सांग.
0: अगं हो ग हो.
1: बरं ठीक आहे निघूया मग. अगं पण मी काय म्हणते
0: तुम्हाला एक गोष्ट माहितीये का?
1: काय?
0: तुम्ही एवढे पायात मळमुलेवान पैंजण घातलायत, कपाळाला टिकली लावलायत, पण त्या पैंजणाची किंमत किती आहे आणि टिकलीची किंमत किती आहे? पैंजण जरी चांदीच असला तरी तो पायात घालतात, आणि कुंकू जरी साधं असलं तरी ते कपाळी लावतात. हे नेहमी लक्षात ठेव पोरी.
1: हो ग हो मावशी.
0: चला आता निघूया.
1: चला मग निघूया ना आता.
0: अगं अगं मावशी आलीस ना तर एक संदेश तरी दे.
1: असं म्हणतेस?
0: बरं ठीक आहे
1: ऐका. हा सावली सर्वांनाच हवीये, पण झाड लावावी असं कोणालाच वाटत नाही. अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावी असं कुणालाच वाटत नाही. सून सर्वांनाच हवीये, सून सर्वांनाच हवंय, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही.

0: शतयुगात महाविष्णु, त्रेतायुगात श्री प्रभु रामचंद्र, द्वापर युगात भक्तांचा सखा, दुर्जनांचा कर्दनकाळ, वासुदेव देवकीच्या पोटी श्री कृष्ण नावाने प्रकट झालो आहे। कंस मामाने मला मारण्यासाठी माझ्या माता पित्यांना बंदिस्त केले व माझ्या सहा भावांची हत्या केली। एवढेच नव्हे, मी मथुरेतून नंदागरी पोहोचलो, त्यामुळे त्याने क्रोधित होऊन गोकुळातील हजारो नवजात बालकांना ठार केले। मला मारण्यासाठी यमुना डोहामध्ये नागराज वासुकी, पुतना मावशी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही। कंस मामा, लक्षात ठेव, तुझा पापांचा घडा भरला आहे, तुझा अंतकाळ जवळ आला आहे। तुझ्या सारख्या दुर्जनांचा सर्वनाश करून सज्जनांना भक्तीचे नंदनवन करून देण्यासाठी मी या भूतलावर अवतार घेतला आहे। अरे हो, 16108 गवळणी हात माट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम माझ्या सोबतच्या पिंड्या आणि सुदामा यांना सांगितलं पाहिजे। चला तर त्यांना आपण हाक मारून पाहूया। अरे पिंड्या, अरे सुदामा,
1: आलो आलो आलो देवानो।

0: माझ्या चरणी नमस्कार
1: आशीर्वाद आहे. पेंड्या सुदामा 16 सहस्र 108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे.
0: कृपया वंदा देवानु त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो.
1: बर येतो मी.
2: अरे सुदाम्या, ते किसन देवानी आपणास कामगिरी सांगितली आहे खरी, त्या गवळणींचं रस्तो अडवायची कोणी माका. अरे दोघांचा जमत काय रे?
3: अरे माका काय जमायचं नाही.
2: कसा तुका काय जमत नाहीस म्हणा तरी आपला मी तुका विचारले. मग आपण असा करूया, तुझ्या बाजूक तो राहता तो कोणतो गुरा राखता बघ.
3: अरे तो वाकड्या.
2: वाकड्या काय? हाक मारते का?
3: अरे माझं काय आवाज चांगलो नाही. तू
2: एवढ्या मोठ्या मोठ्या बोमटत असतो की तुझा आवाज नाही मार राखते का?
3: अरे तू साक मार प्रेमाने. जरा
2: घे जरा प्रेमाने. बर प्रेमाने हाक मारतोय. अरे वाकड्या.
3: अरे असो कसो अजून जरा जोरात हाक मार.
2: बर ठीक आहे. घे वाकड्या वाकड्या वाकड्या वाकड्या
1: तुला मन

0: मी सांगितलेली कामगिरी सांगून टाक बरं.
1: हा तुमची 16 सहस्र 108 गवळणींचा मेळा
0: हा
1: ताटमाट करून
0: हा
1: मथुरेच्या बाजारी चालल्या आहे.
0: मग
1: त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी
0: हा
1: श्रीकृष्ण देवाने आपल्या दिलेली सोपवली आहे.
0: हा तिच्या एवलत ना आत्ता चालून जातो
2: चलून का
3: पेन द्या. सुदामा मी सांगितलेली कामगिरी पार पाडली का?
2: हा देवालो तुम्ही सांगितलेली कामगिरी पार पाडली.
3: बर तुम्ही असं करा तुम्ही कुंजवनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा.
2: तशी आपली आज्ञा दे.
3: थांब राधे
2: आपण कोण?
3: या सृष्टीचा आणि देवांचा देव श्री कृष्ण भगवान मलाच म्हणतात.
2: श्री कृष्ण भगवान असे असतात का?
3: मग राधे कसे असतात?
2: पायी पद्म बेंदी हिरा मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून पिठेवरी उभे असतात.
3: राधे ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळी रूप धारण करावी लागतात.
2: सांगा

0: पांड्या सुदामा मी सांगितलेली कामगिरी पार पाडली का?
1: हा देवानो, तुम्ही सांगितलेली कामगिरी पार पाडली.
0: बर, तुम्ही असं करा, तुम्ही कुंजवनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा.
1: तशी आपली आज्ञा दे.
0: थांब राधे.
2: आपण कोण?
0: या सृष्टीचा आणि देवांचा देव श्री कृष्ण भगवान मलाच म्हणतात.
2: श्री कृष्ण भगवान असे असतात का?
0: मग राधे कसे असतात?
2: पायी पद्म, बेंदी हिरा, मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून पिठेवरी उभे असतात.
0: राधे, ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळी रूप धारण करावी लागतात.
2: सांगा तुमचा जन्म कुणा?
0: बर, ऐक तर.

0: कष्टाने माझी झोप उडवली आहे. चळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त तोच दिसत आहे. पण लक्षात ठेव, तुझा सर्वनाश माझ्या हातात आहे आणि हा मथुरेचा राजा कधीही गप्प बसणार नाही. अक्रू, आत्ताच्या आत्ता जा आणि श्रीकृष्णाला माझ्या समोर उभा कर.
1: मामांच्या चरणी नमस्कार असो.
0: धिक्कार असो. अरे कृष्णा, तू तर वाघाच्या गुहेत आला आहेस. आता तू जिवंत जाणार नाहीस. तुझा मृत्यू अटळ आहे.

मैत्रिणींनो, आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेलं नमन आत्ताच आपण ऐकलं. या नमनासाठी दिग्दर्शन केलं होतं साईनाथ नागवेकर यांनी. लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण, ढोलकी वादक पारतेज आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलं होतं परशुराम खवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार होत्या समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलणकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील. निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्णिमा साठे यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

श्रीकृष्ण राऊत यांची गझल आपण ऐकली. संगीतकार आणि गायक दिनेश अर्जुना. दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजता आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: असल्याची माहिती त्यांनी दिली. लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागात हे काम सुरू असल्याचं सांगत नागरिकांच्या सहभागाची उदाहरणं त्यांनी मांडली. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागातही हे काम सुरू असल्याचं ते म्हणाले. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण मोदी यांनी केलं. सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दल त्यांनी सांगितलं. भारतीय लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिराच्या माध्यमातून करत नाहीत, या उपासनेत प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा असते असं ते म्हणाले. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरणही त्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. स्वच्छता हीच महात्मा गांधी यांना सर्वात सुंदर श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. 100 आठवड्यांच्या या मोहिमेत माय भारतचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी तसंच शाळा महाविद्यालयं सहभागी झाली असून युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश पुढे नेल्याचं त्यांनी सांगितलं. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं ते म्हणाले. विविध राज्यातल्या पोषण महा उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेचा उल्लेख त्यांनी केला. गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळात व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतायत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी, विशेषतः युवकांसाठी, मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला रशियानं पाठिंबा दर्शवलाय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरो यांनी काल ही भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेची व्याप्ती आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत वाढवण्याच्या बाजूनं रशिया आहे.

ग्लोबल साऊथमधल्या देशांना सुरक्षा परिषदेत आणखी स्थान देण्याची गरज आहे आणि भारत तसंच ब्राझील यांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला आपला पाठिंबा आहे असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांना आणखी जागा द्यायला त्यांनी विरोध केला. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं दिलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली असून निर्णय घेण्याआधी औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत अशी माहिती इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली. यासाठी इराणनं घातलेल्या अटी कायम आहेत. चर्चेचं दार इराणनं बंद केलेलं नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहील असं प्रतिपादन अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनीही म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार झाले. काल रात्री जोहान्सबर्गच्या नैऋत्येला एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला तर केपटाऊन जवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या दोन प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल साहिल जाधव

जणांचा मृत्यू झाला, तर केपटाऊन जवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या दोन प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांच्या संघानं, महिलांच्या कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तिनीपार्थी आणि प्रतिका यांच्या संघानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्य पदक. नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टियुद्धातही 2 पदकं निश्चित. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत आताचा भारत दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण करून प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
1: अब तक मोबाइल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
0: सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश पुढे नेल्याचं ते म्हणाले. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषण मुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

0: महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरजही त्यांनी मन की बात मधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंड मधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळातही व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदर, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी, विशेषतः युवकांसाठी, मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाने बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एलनिनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या दृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एक वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्य साखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र उभारलं जाऊ शकतं असं त्यांनी सुचवलं.

0: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकव्हर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टियोद्धा अंकुश पांघल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 12व्या स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुवनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात बिनबाद 104 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळ बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टियुद्धातही 2 पदकं निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
6: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3:13 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
7: जश्न विविध भारती की 70वीं सालगिरह का 3 अक्टूबर को विविध भारती पर आ रहा है कौन?
8: एक विलक्षण कथाकार जिनकी लेखनी में गहरी संवेदना है, विचार है, जीवन के अनुभव है, वो है जाने माने कहानीकार, उपन्यासकार और अनुवादक मनोज रूपड़ा.
9: मैंने एक लंबा लेख लिखा इन सब चीजों को, उसका पहल में वो लेख छपा था, कहानी की काया और फिल्म की छाया, उसमें मैंने एशियन फिल्मों पर लिखा.

आती सब दूर अंधेरा, सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा।

हंसी क्यों आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

0: नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूयात काही ठळक घडामोडी। दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं। नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झाल्याचं ते म्हणाले। दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजना तसंच पंचनाम्यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे। दुष्काळबाधित भागात सध्या समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वे हिरवा झेंडा दाखवला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले। आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांना रौप्य पदक मिळालं। अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला। महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक जिंकलं। तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर प्रकारात भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे। भारत सध्या 33 पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे। यात 4 सुवर्ण, 14 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव। कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले। या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
5: आजच संपर्क करा। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे, मना मनातील वाणी, जना जनातील वाणी आकाशवाणी। 101.5 MHz वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 5:05 होत आहे. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: मतमधून प्रतिपादन. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. भामरागड तालुक्यातील पूरस्थितीत सुधार, मात्र 63 गावांचा संपर्क अद्याप तुटलेला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदक, तर बॅडमिंटनपटू PV सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत. आता सविस्तर बातम्या. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. ऐकूया हा विशेष वृत्तांत.
1: भारतीय लष्कराच्या दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या ऐतिहासिक घटनेला उद्या 10 पूर्ण होतील. त्यानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला शुभेच्छा देत आताचा भारत हा दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं मन की बात मधून सांगितलं.
2: साथियों, पहले हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्यवाही की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था. समय बीतने का इंतजार किया जाता था. अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं.
1: जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं आणि त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटींहून अधिक कुटुंबाची नोंद झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
2: अब तक मोबाईल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
1: सोमनाथ स्वाभिमान पर्व, मोढेरा सूर्य मंदिर, तमिळनाडूतील वारसा जपणूक उपक्रम आणि आगामी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईत समुद्र किनारे स्वच्छ करणाऱ्या युवकांच्या एका चमूचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. महाराष्ट्रातील अष्टविनायक परंपरेचा देखील पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये उल्लेख झाला. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सुरू असलेले उपक्रम, नशामुक्त भारत अभियानाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, क्रीडा क्षेत्रातील टॅलेंट हंट, एक जिल्हा एक उत्पादन योजना, कुपोषणाविरोधात अंतर्गत छत्तीसगड आणि गुजरात मधील उपक्रमांचा पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला. आगामी सणासुदीच्या काळात व्होकल फॉर लोकलचं आवाहनही पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून केलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
0: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाद्वारे शीघ्र दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपुरात त्यांनी विविध प्रश्नांवर वार्ताहरांशी संवाद साधला. ज्या तालुक्यांची नावे यादीत समाविष्ट नाही तिथे पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Trigger 3 अंतर्गत मदत दिली जाईल. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
3: काही ठिकाणून आम्हाला तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही. खरं म्हणजे असे फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Trigger 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: राहुल गांधी संवैधानिक संस्थांना बदनाम करत आहे अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. SIR सह सर्व प्रक्रिया सर्वानुमते झाल्याचं काल 3 निवडणूक आयुक्तांनी प्रेस नोटद्वारा सांगितलं. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या बातमी आधारे संवैधानिक संस्थांना काँग्रेस बदनाम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे असं फडणवीस म्हणाले. मतदार नोंदणीचा फॉर्म नंबर 6 सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे, तरी देखील त्याबाबत विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील 7 केवळ 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वगळल्या गेलेल्या तालुक्यात धान पिकांवर मावा, तुळतुळा, करपा रोगांचा प्रादुर्भाव असल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील उसर्रा इथं शेतकऱ्यांनी तुमसर रामटेक राष्ट्रीय महामार्गालगत आंदोलन करत शासनाच्या परिपत्रकाची प्रतिकात्मक होळी केली. उर्वरित तालुक्यांचा फेरआढावा घ्यावा, पीक पाहणी आणि पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत जल जीवन मिशन या अभियानाविषयी.
1: 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जल जीवन मिशनचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि

0: नियमित नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या अभियानाच्या प्रारंभी देशातील केवळ 3 कोटी 23 लाख ग्रामीण कुटुंबांकडे नळ जोडणी होती. जून 2026 पर्यंत नळ जोडणी असलेल्या ग्रामीण कुटुंबांची संख्या जवळपास 16 कोटींहून अधिक झाली आहे. जलजीवन मिशनची मुदत आता 2028 पर्यंत वाढवण्यात आली असून पाणी पुरवठ्याची गुणवत्ता आणि शाश्वततेवर अधिक भर देण्यात येत आहे. गाव पातळीवर 5 लाखांहून अधिक पाणी समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये किमान 50% महिला सदस्य आहेत. SBI सर्व्हेनुसार 9 कोटी महिलांना आता पाणी आणण्यासाठी घराबाहेर जावं लागत नाही, त्यामुळे शेती आणि संलग्न क्षेत्रातील महिलांचा सहभागही 7.4% वाढला आहे. जलजीवन मिशनमुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठीचा दैनंदिन संघर्ष कमी होऊन आरोग्य, सन्मान, वेळ आणि नव्या संधींचा पाया मजबूत होत आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कुठल्याही समाजाची प्रगती शिक्षणावर अवलंबून असते. उत्तम शिक्षण घेतले तर रोजगाराचे प्रश्न सुटू शकतात. विविध क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळते आणि समाज मुख्य प्रवाहात येतो. त्यामुळे काळाची गरज ओळखून चर्मकार समाजाने देखील शिक्षण आणि कौशल्यावर भर देऊन आपला विकास साधायला हवा, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. दिवंगत भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चर्मकार सेवा संघातर्फे नागपुरात आयोजित विद्यार्थी सत्कार सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात मागील 3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला असला तरी तालुक्यात उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पर्लकोटा, पामूल, गौतम आणि इंद्रावती या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी भामरागड गावात शिरले होते. ते आता हळूहळू ओसरू लागले आहे. पुरामुळे तालुक्यातील 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. भामरागड तालुक्यात पूरग्रस्त आणि दुर्गम भागात अडकलेल्या 3 गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरनं हेडरी इथं हलवण्यात आलं आहे. दरम्यान भामरागड इथं छत्तीसगडमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येत असून आपण प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यांना तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि उन्नती हुडा यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण, 15 रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह 12व्या स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एक दिवसीय सामना आज तिरुअनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या संघानं 50 षटकांत 7 गडी गमावून 295 धावा केल्या आहेत. महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच प्राप्त झालेल्या नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर पर्यंत प्रसिद्ध केली जाईल. अकोला मध्यवर्ती बसस्थानक येथून अकोट आणि अमरावतीसाठी विनावाहक बससेवेची सुरुवात झाली आहे. थांबे कमी असल्याने प्रवासाचा कालावधी कमी होऊन अकोट आणि अमरावती दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आताचा भारत दहशतवादाविरोधात 0 सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. भामरागड तालुक्यातील पूरस्थितीत सुधार, मात्र 63 गावांचा संपर्क अद्याप तुटलेला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं तर बॅडमिंटनपटू PV सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत

0: आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदक आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीयांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखाने उभं असल्याचं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हाल ही में देश के लाखों युवाओं ने नशे के विरुद्ध ड्रग्स के खिलाफ एक बहुत महत्वपूर्ण संकल्प लिया है. युवाओं ने खुद भी नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली है और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली है. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.
0: आपला समाज पूर्णतः कुपोषण मुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यांमधल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यायची गरजही त्यांनी मन की बात मधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एका वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यात जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवल्यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलवाडे, जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगाने पूर्ण करायचे निर्देश

0: त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तसंच तेजस्विन शंकरनं डॅक्थलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिमुयानं तर महिला एकेरीत अनाहत सिमुयानं रौप्य पदक मिळवलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टियोद्धा अंकुश पांगल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रतिरक्षक करायचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजची सलामीची जोडी लवकर फोडता आली नाही. जॉन केम्बेल 135 धावांची भागीदारी केली. ग्रीव्सनं 101, कॅम्बेलनं 62 धावा केल्या. अमीर जंगून नाबाद 58 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे निर्धारित 50 षटकांमध्ये वेस्ट इंडिजला 7 गडी गमावून 295 धावा करता आल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णानं 2 तर नितीश कुमार रेड्डीनं 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 9 षटकांमध्ये बिनबाद 64 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र पावलं उभारू शकतं असं त्यांनी सुचवलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक तरफ नन्हे बालक दयाराम की परवान चढ़ती उम्र तो दूसरी तरफ देश में फिरंगी सेना की चहलकदमी और धीरे धीरे देश के लिए कुछ कर गुजरने का जज्बा कब दिल में घर कर गया पता ही न चला. देशभक्ति की अलख दिल में जगी जिसने दयाराम की जिंदगी की दिशा ही मोड़ दी.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शाडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण कीर्तन ऐकणार आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 5 आश्विन, शके 1948, दिनांक 27 सप्टेंबर 2026. सुरुवातीला जाणून घेऊया शेतकरी बांधवासाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. मंडळी, आजच्या कार्यक्रमात

पांडुरंगा कुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमन माझी गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझी जीवीची विश्रांती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा भारुडी या प्रकरणातील चार चरणाचा अभंग आहे. विठाल विठाल अभंगाची प्रस्तावना अशी आहे. महाराज या मृत्यूलोकाकडे जर पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा येत असतो, या मृत्यूलोकामध्ये संत येतात आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव सर्व प्राणी येत असतो. येणाऱ्यामध्ये सुईच्छा प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. भगवान परमात्मा परीक्षा प्रारब्धामध्ये बसतो, संत महात्मी सुईच्छा प्रारब्धामध्ये बसतात आणि तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्धामध्ये बसतो. पाहून येतात आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागतं, तुम्हाला आम्हाला यावंच लागतं याची शास्त्राने तीन प्रकारची कारणं सांगितली. एक मागील जन्मातली वासना, दोन मागील जन्मातलं कर्म.

आणि तीन मागील जन्मातलं पापुण्य या तिन्हीलाही संत महात्मेची सुंदर अशी प्रमाणित अगा कर्मीजे उरावे एक वासनेचा संग होय अंतकाळी आणि जन्मायेने घडे पातकाची मूळ. पण संतांच्या बाबतीत पाहिलं हे तिन्ही कारण शिल्लक नाही तरी सुद्धा संत महात्मे मृत्यू लोकात आलेले दिसतात. कर्माच्या बाबतीत पाहिलं तर अकर्म स्थिती, वासनेच्या बाबतीत पाहिलं तर वासना नाही तर वासनेचं बीज सुद्धा संतांकडे नाही असं संत महात्मे सांगतात. बर पाप पुण्याच्या बाबतीत पाहिलं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्य अंगा ही तिन्ही कारण संतांकडे असताना नसताना सुद्धा संत महात्मे मृत्यूलोकात येतात. याचं नेमकं काय कारण आहे तर इथे परोपकार करण्याकरता संत महात्मे मृत्यूलोकात येतात. महाराज संत महात्मे परोपकार करण्याकरता या मृत्यूलोकात आले. आता परोपकार शब्दातच खरा अर्थ लपलेला आहे. पर म्हणजे परमात्मा, उपउपती म्हणजे जवळ आणि कृ करती म्हणजे करणे. भगवान परमात्मेच्या जवळ करण्याकरता जे आले त्यांना संत महात्मे म्हणायचं. मग संत महात्मे मृत्यूलोकात आले आणि जसा अधिकार असेल तसं मार्ग प्रतिपादन करा. अधिकार तैसा दावियाला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल तसा समाजाला संत महात्म्यांनी उपदेश करायला सुरुवात केली. पण समाजाकडे पाहिलं की अवघड कोणी न करी सांगता सुलभ

सांगतान का नाही असं संत महात्मे सांगतात. बर पाप पुण्याच्या बाबतीत पाहिलं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने जी पाप पुण्य अंगा ही तिन्ही कारण संतांकडे असताना नसताना सुद्धा संत महात्मे मृत्यूलोकात येतात. याचं नेमकं काय कारण आहे तर इथे परोपकार करण्याकरता संत महात्मे मृत्यूलोकात येतात. महाराज संत महात्मे परोपकार करण्याकरता या मृत्यूलोकात आले. आता परोपकार शब्दातच खरा अर्थ लपलेला आहे. पर म्हणजे परमात्मा, उप उपती म्हणजे जवळ आणि कृकरती म्हणजे करणे. भगवान परमात्म्याच्या जवळ करण्याकरता जे आली त्यांना संत महात्मे म्हणायचं. मग संत महात्मे मृत्यूलोकात आले आणि जसा अधिकार असेल तसं मार्ग प्रतिपादन करा. अधिकार तैसा दावियाला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल तसा समाजाला संत महात्म्यांनी उपदेश करायला सुरुवात केली. पण समाजाकडे पाहिलं की अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. अवघड कोणी करायला तयार नाही हे ज्यावेळी संत महात्म्यांच्या लक्षात आलं की आपण सोपं सांगितलं पाहिजे, संसार करून परमार्थ शिकवला पाहिजे. याकरता एक प्रकरण निवडलं आणि त्या प्रकरणाचं नाव आहे भारूड प्रकरण. विठाला विठाला भारूड शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भगवान परमात्मा आणि रूढ म्हणजे व्यावहारिक किंवा संसारिक. संसार करून परमार्थ ज्याला करायचा आहे त्याला भारूड सांगितलं. मग संत महात्म्यांनी भारूड नावाच्या प्रकरण तयार केलं आणि त्या भारूड नावाच्या प्रकरणातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्म्याला पकडण्याकरता एक रूपकाच्या शैलीतून प्रथम चरणात उपदेश करतात.

अरिवरी आर पिंपळावरी पार। आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात अरिवरी आर पिंपळावरी पार, पिंपळाच्या खाली पार असतो। ज्ञानेश्वर महाराज वरती कस काय म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगाच्या चरणातून काय प्रतिपादन करायचंय, पुढे म्हणतात खाली कुंभार वरी चाक उभे, कुंभार खाली आणि त्याच्या डोक्यावर चाक आणि गाडगं फिरते। ज्ञानेश्वर महाराजाला या अभंगातून नेमकं काय सूचित करायचंय आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ पाहावा लागेल, म्हणजे अभंगाचा अर्थ आपल्याला लागेल। आता पहिला शब्द आहे आर। आर कशाला म्हणतात, आरचे अर्थ शब्द कोशामध्ये भरपूर आलेत। आर म्हणजे मध्यबिंदू, आर म्हणजे गाभा, आर म्हणजे अक्ष आणि आर म्हणजे स्थिरीकरण। आणि हा जो आर आहे तो प्रत्येक पदार्थाला आहे आणि अनात्म पदार्थ त्या आर भोवती फिरतात। अगदी सोपं उदाहरण गाडी असते, त्या गाडीला सुद्धा एक आक असते, त्याला संस्कृत मध्ये अक्ष म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला अक्षर म्हणतात। तो आर आक किंवा अक्षर तो स्थिर आहे म्हणून गाडीचं चाक फिरते। आरचा सोपा जर अर्थ पाहायचा झाला तर जातं सर्वांना माहिती, जात्याला एक खालचा एक पाळू असतो आणि एक वरचा एक पाळू असतो। मधी लोखंडाची जी असते तिला आर म्हणतात। ज्यावेळेस महिला मंडळ त्या जात्यामध्ये धान्य टाकलं जातं त्यावेळेस कोणते कण भरडतात, कोणते कणाचं पीठ होतं आणि कोणते कण वाचतात, की ज्या कणाने त्या आरला पकडले ते मात्र भरडले जात नाही आणि ज्या कणाने त्या आरला सोडले ते मात्र भरडले जात नाही। ज्ञानेश्वर महाराज हाच सिद्धांत आपल्या अभंगातून सांगतात की ज्याने आर रूपी परमात्म्याला पकडले ते काळ नावाच्या चक्रात भरडले जात नाही आणि ज्याने आर रूपी परमात्म्याला सोडले ते मात्र भरडले जातात। विठाला विठाला खाली कुंभार वरी चाक भुवे, खाली कुंभार आणि वरती चाक आहे। आता कुंभार कोण आहे, चाक कोणते आणि गाडगं कोणते आणि वरती कस काय। आता हा जो कुंभार आहे तो ब्रह्मदेव रूपी कुंभार आहे, कारण ब्रह्मदेव रूपी कुंभाराने ही गाडगी घडवले म्हणजे याला शरीर घडवलं। कारण ज्ञानोबाराय स्वतः सांगतात सर्वाघटी घट म्हणजे गाडगं, ह्या देहाला घट म्हणतात, मग ह्या ब्रह्मदेव रूपी कुंभाराने गाडगी घडवली। पण त्या बिचाऱ्या ब्रह्मदेवाला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी एकासारखी एक नाही माणसं घडवली, आणि सारखीच जर माणसं घडवली असती, सारखीच जर गाडगी निर्माण केली असती तर व्यवहारामध्ये खूप मोठा घोटाळा झाला असता। नाहीतर आपल्याला जसे गाड्या सारख्या असतात ती ओळखण्याकरता जशी नंबर प्लेट असते पाठीमागही आणि पुढे, तसे माणसाला सुद्धा नंबर प्लेट

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेव रूपी कुंभाराने ही गाडगं घडवलं आणि गाडगी घडवल्यावर त्याला अभिमान झाला की मी या पूर्ण प्रजेची उत्पत्ती केली, मीच एकटा ब्रह्मदेव जगाचा मालक आहे. ज्ञानोबा राय म्हणले हे ब्रह्मदेवा, तू जगाची उत्पत्ती केली पण तू जगाचा करता नाहीये, कारण तुझ्या सुद्धा डोक्यावर काळ नावाचं चक्र फिरते, म्हणजे तुला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागते, ब्रह्मदेवाला जावं लागतं. फक्त त्याचं आयुष्य जास्त आहे, शास्त्राने त्याचं आयुष्य सांगितले चार युग आहेत, कृत त्रेता द्वापर आणि कली, चार युगाचे आयुष्य सांगितलेत, 4,32,000, 8,64,000, 12,96,000 आणि 17,28,000. पूर्ण बेरीज होते 43,20,000. महायुग गेल्यावर एक मन्वंतर होतं, असं एक मन्वंतर म्हणजे इंद्रदेवाचा एक आयुष्य आहे. आणि अशा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जाते. ज्ञानोबा राय सांगतात देहाची पुरंदर 14 जाते, एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 इंद्र जातात, म्हणजे असं ब्रह्मदेवाचं आयुष्य जास्त आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे ब्रह्मदेवा, जर तू त्या भगवान परमात्म्याला नाही पकडलो तर तुझ्या सुद्धा डोक्यावर काळ नावाचं चक्र फिरते. हे ज्ञानोबरायला नवल वाटलं, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात खाली कुंभार वरी ताक होय, मग अरे वरी आर पिंपळावरी पार. आता पिंपळ कोणता, पार कोणता आणि वरती कोणता? गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये स्वतः श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, श्री भगवान वाच ऊर्ध्व मूल मदशाख मश्वतम प्रावरव्यम छंदांशेष परणानी यस्तम वेद सवेद्विद. अरे अर्जुना, पिंपळ म्हणजे संसार नावाचा वृक्ष आहे आणि त्याच्या मुळ्या उलट्या असल्यामुळं जिकडं मुळ्या तिकडं पार या सिद्धांतानुसार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वरती पार आहे, अरे वरी आर पिंपळावरी पार खाली कुंभार वरी चाक हुवे. लोकांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराज आर ला पकडणारे म्हणजे भगवान परमात्म्याला पकडणारे आणि आर ला सोडणारे आणि काळात जाणारे असे लोक कलियुगामध्ये किती? त्याचं उत्तर ज्ञानोबा राय दुसऱ्या चरणात देतात.

संभाळकी उंबराला वाळके. आता उंबराला वाळकं लागलं ह्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजाला काय सांगायचे. आता पहिला शब्द आहे डंबाळके म्हणजे भरपूर, डंबाळकी उंबराला म्हणजे भगवान परमात्म्याला. कारण विष्णू पुराणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची भगवान परमात्म्याची विभूती म्हणजे उंबर सांगितली, किंवा तीन देवतांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उंबर आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे भगवान दत्तात्रेय महाराजांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उंबर आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला वाळकं म्हणजे संत महात्मे लागले महाराज, म्हणून संत महात्मे लागले असा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी केला. म्हणून डंबाळके उंबराला वाळके. पुढे म्हणतात पिंपळाला काकड्या लागल्या रे. आता पिंपळ कोण आहे आणि काकड्या कोणत्या लागल्या, तर पिंपळ म्हणजे संसार नावाचा वृक्ष आहे, आणि त्या पिंपळाला म्हणजे संसाराला जे काकड्या लागल्यात ते म्हणजे विषयासक्त. म्हणून डंबाळके उंबराला वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. लोकांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराज जे संत महात्मे आणि असे विषय असतो नेमकं काय करतात ते आम्हाला सांगता का, त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्याच्या.

पहिलं वरली माळी कोल्हा करडो काढी, आता पहिलं वरली माळी म्हणजे महाराणावर कोल्हा करडी काढी, आता महाराण कोणता करडी कोणते आणि कोल्हा कोणता, या तीन शब्दाचे अर्थ आपल्याला पाहावं लागेल. महाराण आहे म्हणजे जिथं काही पिकवत नाही, जिथं काही उगवत नाही त्याला महाराण म्हणतात, म्हणजे अधिकारी नसणारे. एक दोन कोल्हा म्हणतात, कोल्हा हा हुशार प्राणी, कोल्हा वाघाची शिकार होत नाही आणि कोल्हा माणसाची शिकार होत नाही म्हणून कोल्हा शब्द संतांना वापरला. आणि करडी, करडीचा अर्थ होतो तेल, तेलाचा अर्थ होतो प्रेम आणि प्रेमाचा अर्थ होतो भक्ती. म्हणजे अधिकारी नसणाऱ्या माणसाकडून संत महात्मे भक्ती करून घेतात हे ज्ञानोबारायांना नवल वाटल्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी. संत महात्मे भक्ती करून घेतात म्हणून जीवनामध्ये संतांना भेटलं पाहिजे. जाता जाता सांगतो संसाराला विटावं कुसंगतीला सुटावं आणि संतांना भेटावं, पण आपलं मात्र उलटं होतंय. आपण संसाराला नटावं, कर्ज आपलं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनातून उठावं, कशा संत महात्म्यांची भक्ती होईल महाराज. व संत महात्मे जगाला सांगतात तेही अवघड नाही, शाकाहाराचं करावा भक्षण, चारित्र्याचं करावा रक्षण आणि अध्यात्माचं घ्यावं शिक्षण, अगदी सोपं आहे. म्हणून संत महात्म्यांनी खूप मोठी क्रांती केली. संत महात्मे करतात क्रांती, घालवतात भ्रांती आणि जगाला देतात शांती. म्हणून संतांना भेटलं पाहिजे. म्हणून पहिलं वरले माळी कोल्हा करडो काढी, ससा वळीतो वेठी रे. ससा दाव वळतोय, आता ससा कोणाला म्हणतात आणि दाव कोणतं म्हणतात, तर ससा म्हणजे हा भित्रा प्राणी. तशी विषय संसार करतात, जे विषयासक्त आहेत त्यांना भित्रे म्हणतात महाराज. कारण आणि जे संसार त्यागतात, संसाराविषयी ज्याचे प्रेम नाही त्यांना शूरवान म्हणतात. जिंकावा संसार येणे नामे तरी शूर, किंवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत का लाथाळीला संसार केला षड उर्मिशी मार. म्हणून संत महात्मे सांगतात की मग पहिलं वरले माळी कोल्हा करोड काढी ससा वळी तो विठी रे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीवनामध्ये भगवान परमात्म्याला पकडा सांगतात. म्हणून डंबाळके उंबराला वाळके भगवान परमात्म्याला पकडा. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता अनेक प्रकार होते महाराज. प्रत्येक युगामध्ये कृतय ध्यायतो विष्णू, त्रेतायाम येतो मकही, द्वापारी परिचर्यानाम कलवतात हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ होतं, द्वापारयुगामध्ये पूजा होती आणि कलियुगामध्ये नामचिंतन आहे महाराज. अहो भागवतकार तर याही पुढे जाऊन सांगतात हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नाम इव केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतिरान्यता. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे जीवनामध्ये उद्धार. जिंदगी जपतत रहेगी फुरसत न मिलेगी कामसी, ऐसा समय निकालो प्रेम करू प्रभु राम से. राम लाम की लुट मची ही, लुट सके तो लुट, अंत काल में पछताएगा जब प्राण जाएगा सुट. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि भक्ती केल्यावर तो भगवान परमात्मा निश्चित धावून येतो महाराज. की जाता जाता एक मिनिट दो मिनिट कथा सांगून जातो. कथेचा विषय असा, एक वेळेचा प्रसंग आलाय. 14 वर्षाचा वनवास रामप्रभूचा संपूर्ण, रामप्रभू अयोध्येत प्रवेश करणार, त्याच्या अगोदरच्या दिवशी भरताने एक सभा बोलवली आणि सभा बोलवल्यानंतर सांगितलं की पूर्ण अयोध्येजनो 14 वर्षाच्या वनवासाला रामप्रभूला जावं लागलं, त्याचं कारण जर कोण असेल तर मी भरत आहे. माझ्यामुळे रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास जावं लागलंय, म्हणून मी माझ्यासारखा दुराचारी, माझ्यासारखा वाईट कुणी नाही असं भरतजी सर्व लोकांना सांगतात. मी राहणंच बरं नाही असं भरतजी म्हणतात. जवळच नदी वाहत असते, भरतजी पळत पळत जातात नदीकडे आणि नदीमध्ये धाडकीने उडी टाकून देतात. सगळे अयोध्येजन ढसा ढसा रडायला सुरुवात करतात आणि सांगतात की ज्या भरताने इतका त्यागमय जीवन जगलं असे भरतजी आपल्यातून निघून गेले. सगळे लोक रडायला लागतात, पण अचानक एक प्रसंग घडतो. भरतजीच्या उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला दोन भगवे दारुष वरती आणताना दिसतात. भरत लोकांना अतिशय आनंद होतो आणि ते लोक भरतजी विचारतात या अयोध्यातले कोणीच लोक वाचवू शकत नाही, तुम्ही वाचवल्या कोण आहेत? ते फक्त हात जोडून सांगतात भरतजी भरतजी. भरतजीला राग येतो आणि भरतजी म्हणतात तुमचं नाव का ना कोण आहेत कोण

आहेत तुम्ही, त्यावेळेस भरत जे असतात जे भगवे पुरुष झाले ते सांगतात आम्ही कोण आहे सांगू का, आम्ही ना रामाच्या पादुका आहोत, ज्या पादुकाच्या अहोरात्र सेवा केली ना त्या पादुका तुमच्यावर कसं मरून येऊन देतात, म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती श्रेष्ठ असते, म्हणून त्या भगवान परमात्म्याला पकडण्याचा सुंदर उपदेश महाराज करतात. विठोबा रघुमाई.

0: शरद शर्मा आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकत होता। ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची। बरे मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथे समाप्त करूया। पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमांमध्ये, अर्थात कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात। निरोप घेण्यापूर्वी एक निवेदन। शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
2: अरे वा, खूप दिवसांनी।
3: हो यार। अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
2: अहो तेच 60 रुपये।
3: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत।
2: हे बघा, दोन पद्धती आहे। पहिली अर्धी दाढी करून घ्या
3: आणि दुसरी
2: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने।
3: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं।
2: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका।
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8 वाजले आहेत। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे। मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो। मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो, भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं। 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता। LOCच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं। सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं। दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या, सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती। गेल्या एका दशकभरात बाला

बालाकोटच्या एअर स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत भारताने वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल। मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घ काळापासून जखमा दिल्या आहेत। एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती। सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते। या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता। मित्रहो, या आधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं। वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची। आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत। मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते। मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे। या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजार पाजारचे लोकही आहेत। मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल। देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे। 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे। सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे। तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत। उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली। माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं। माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला। उत्तर काशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली। मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा। जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता। ही सुविधा हिंदी सोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे। मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते। हे पोर्टल आहे se.census.gov.in। या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा। या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो। यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाहीये। माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल। जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता। तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल। मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे। यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते। माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे। आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य

पक्ष अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. राम जन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं. मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही, तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो, त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्र हो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHU पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं, आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती, आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते, आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्र हो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता, त्याच वर्षी गुजरात मधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता. ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही या वर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खर तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं, म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्र हो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल, आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्र हो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचे भव्य मंदिर तोडलं. पण मित्र हो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्य मंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं, आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षण आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत

मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटी दरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या समोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रूपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता, मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या त्याच ठिकाणी दिसत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये जातोय या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवास

पुनर्वसन करण्यात आले, त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आले आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉगची संख्या 190 वर गेलेली आहे। मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये। अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूने तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो। पश्चिम बंगाल मधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत। झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगल निर्माण करत आहेत। यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे। पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं। त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत। त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे। मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैव विविधतेचं संरक्षण करूया। या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे। युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे। हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे। हे अभियान 100 आठवडे चालणार आहे। यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत। NSS मधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत। शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत। त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे। गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश। आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत। मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत। माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत। म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत। आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे। मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत। यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया। एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया। एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया। नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया। माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे। भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे। याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत। लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे। आपल्या पंजाबमध्ये राजेंद्र सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते। 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते। 1982

खेळाच्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 मध्ये भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजेंद्र सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजेंद्रजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजेंद्र सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेश करत आहे. प्रतापगड आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कॅंडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा

आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्स पासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि चैतन्यानं भारून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10 च्या सुमारास भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोक बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही

प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. मन की बातचा हा मराठी अनुवाद आम्ही पुनःप्रसारित केला होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर.
0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरच्या बातम्या आणि कार्यक्रम.
4: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. भारताची दमदार फलंदाजी. शुभमन गिलचं नाबाद शतक. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेपलीकडच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात 0 सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय

0: कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरउभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं ते म्हणाले. मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देत स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: इन सभी प्रयासों में एक बात बहुत सहजता से दिखाई देती है, कहीं शुरुआत एक व्यक्ति ने की, फिर उसके साथ कुछ और लोग आ गए, कारवा बढ़ता गया. यही तो जनभागीदारी है. बापू के प्रति हमारी सबसे सुंदर श्रद्धांजलि भी स्वच्छता ही है.
0: नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमालय संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सुलवाडे, जांपळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं पूर्ण करायचे निर्देश त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनोचा परिणाम राहील असं तज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषी वीज बिल माफी, प्रतिकुटुंब 25 किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25,000 रुपये अनुदान इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे याने हे रौप्य पदकाची कमाई केली. त्याआधी स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं तर डेकेथॉलॉन मध्ये तेजस्वी

शंकर कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पंघाल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची

0: सिरीजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची भागीदारी, ग्रीव्स शतक आणि अमीर जंगूच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीश कुमार रेड्डीने 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 32 षटकात 1 बाद 215 धावा झाल्या होत्या. गुजरातमध्ये साबरमती इथं 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रमुख रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि प्रारंभ आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. तसंच साबरमती स्थानकावरून त्यांनी देशातल्या पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. अमित शहा यांनी यावेळी जनसभेला संबोधित केलं. अमित शहा यांनी आज विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन केलं. अशोक सिंघल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदुत्व, देश आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलं होतं असं शहा यावेळी म्हणाले. भारत कोणत्याही देशाच्या भूभागावर कब्जा करणार नाही, मात्र आमची सुरक्षा आणि धोरणात्मक स्वातंत्र्याला धोका उद्भवला तर त्याचं रक्षण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भारताला जागतिक स्तरीय अपेक्षित असलं तरी ते धोरणात्मक स्वातंत्र्याची किंमत मोजून अपेक्षित नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताविरोधात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही देशासोबत संवाद साधायचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. शाश्वत विकास, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान, भारताची दमदार फलंदाजी, शुभमन गिलचं नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एयर स्ट्राइक और ऑपरेशन सिंदूर को भारत की आतंकवाद विरोधी कार्रवाई का साहसिक उदाहरण बताया. कहा ये आतंकवाद को कतई बर्दाश्त न करने की नीति को दर्शाते हैं. मन की बात कार्यक्रम में प्रधानमंत्री ने जनगणना 2027 की प्रगति का उल्लेख करते हुए कहा, 32 करोड़ से अधिक परिवारों का विवरण दर्ज किया गया है. उन्होंने महात्मा गांधी की जयंती से पहले स्वच्छता अभियानों में जनता की अधिक से अधिक भागीदारी का भी आह्वान किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, भारत रणनीतिक स्वायत्तता से समझौते किए बिना वैश्विक स्थिरता का समर्थक. गृह मंत्री अमित शाह ने गुजरात के साबरमती से देश की पहली एलएनजी चालित रेल को झंडी दिखाकर रवाना किया. इसे स्वच्छ ऊर्जा के लिए रेलवे का महत्वपूर्ण कदम बताया. एशियाई खेलों में भारत ने वुमेन्स लॉन्ग जंप, मेंस हाई जंप और स्क्वॉश सिंगल्स स्पर्धाओं में रजत पदक जीते. डेकाथनॉल, वुमेन्स स्टेपल चेज और 200 मीटर दौड़ में कांस्य पदक हासिल किए. और भारत ने शतरंज ओलंपियाड में नोना ग्रैम्पेडाश्विली ट्रॉफी बरकरार रखी. ओपन वर्ग में रजत और महिला वर्ग में कांस्य पदक जीता. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एयर स्ट्राइक और ऑपरेशन सिंदूर को भारत की आतंकवाद विरोधी कार्रवाई का साहसिक उदाहरण बताया है. सेना की ये कार्रवाई आतंकवाद को कतई बर्दाश्त न करने की नीति को दर्शाते हैं. आकाशवाणी से मन की बात कार्यक्रम में उन्होंने कहा कि देश कल यानी 28 सितंबर को इस स्ट्राइक की 10वीं वर्षगांठ मनाएगा. श्री मोदी ने कहा कि दुनिया ये देखकर हैरान रह गई थी कि आतंकवाद के खिलाफ सर्जिकल स्ट्राइक के लिए किस तरह बहादुर भारतीय सैनिकों ने नियंत्रण रेखा पार की थी.
2: बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा।